हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 3 ऑगस्ट.
0: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. जिथं दुःखच नाही तिथं आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार आहे. अनन्य भक्त व्हावं आणि तो आनंद पाहावा. भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असं दिसतं. म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो. एखाद्या खोलीत सर्व बाजूने आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिलं तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही. म्हणजे सर्व ठिकाणी एक भाव झाला तिथं दुःखाचं कारणच नाही, तिथं सर्वच आनंद असतो. त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथं आनंदाशिवाय दुसरं काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहून सुद्धा इतर लोकांप्रमाणे वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला. समर्थांनी सुद्धा ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेलं. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही आणि म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच गुरु आज्ञेप्रमाणे वागावं. आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो. त्याप्रमाणे गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवून आपण वागावं म्हणजे आपलं हित होतं. एखाद्या आंधळ्या माणसानं साखर समजून जर मीठ खाल्लं तर ते खारट लागल्यापासून राहणार नाही. त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेनं आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झालं. पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्यानं पुष्कळ सुख मिळतं असं मानणं हा भ्रम आहे. खरं किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचं सनातन सुख आहे. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असतं. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसा आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावं लागतं. आपण प्रपंच दुसऱ्याचंच करतो, आपला करतच नाही. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा, त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींचीच जास्त आरास करतो. आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावं लागतं. आपल्या फायद्याचं केलं तरच आपला प्रपंच, भगवंताचं स्मरण तेवढाच आपला प्रपंच. आपण आईबापांवर, नवरा बायकोवर, मुलांवर, नातेवाईकांवर, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही. आपलं दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावं ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अग, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
2: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अग, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट.

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 215, दशक 16, समास 9, नाना उपासना नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। भूमंडळावर नाना देश, नाना भाषा, नाना मत असंख्य आहेत, अनेक ऋषी आहेत, अनेक मत आहेत, त्याच्यातून निवड कशी करायची? पर्जन्यवृष्टी होतात, सृष्टीतून अनेक अंकुर निघतात, नाना लहान तर तरुण निर्माण होतात, त्याच्यातून कसं निवडायचं? खेचरे, भूचरे, जलचरे, नाना प्रकारची शरीरे, नाना चित्र विचित्र रंग कसे निवडायचे? दृश्य कसा करायला आलं, नानापरीने विकारलं, उदंड वाढलं, त्यातून कसं निवडायचं? कोकळीमध्ये गंधर्वाचे नगर, नाना लहान थोर रंग, नाना प्रकारच्या व्यक्ती, त्यातून निवड कशी करायची? दिवस आणि रात्रीचे प्रकार, चांदण आणि अंधार, विचार आणि अविचार कसं काय निवडायचं? विचार आणि आठवण, शहाणपण आणि बाष्कळपणा, प्रचिती आणि अंदाज हे कसं निवडायचं? न्याय आणि अन्याय, होणं आणि न होणं, अविवेकाशिवाय काही उमजत नाही। कार्यकर्ता कोण आणि काम न करणारा कोण कळायला हवं। शूर कोण आणि कुकर्म करणारा कोण, धार्मिक आणि अधार्मिक कोण हे समजलं पाहिजे। धनाढ्य कोण आणि दिवाळखोर कोण, साव आणि तस्कर, खरं आणि खोटं हा विचार कळायला हवा। वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतरिष्ठ, सारासार विचार स्पष्ट करायला हवा असं समर्थ सांगतात। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास 9 समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 16, समास 10, गुणभूत निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। पंचभूतांमुळे जग चालतं, पंचभूतांची सगळीकडे लगबग असते, पंचभूत गेली तर मग काय आहे? श्रोता वक्त्याला विचारतो। श्रोता वक्त्याला विचारतो, भूतांचा महिमा वाढविला आणि त्रिगुण कुठे गेले ते सांगा स्वामी। अंतरात्मा हे पाचवं भूत, त्रिगुण त्याच्या अंगभूत येतात, ते चित्त सावध करून ऐका। भूत म्हणजे होऊन गेलेले, त्रिगुण त्याच्यामध्ये अंगभूत आहे, त्यामुळे ही शंका दूर झाली। भूतांशिवाय वेगळं काहीही नाही, हे सर्व पंचभौतिक आहे, एकापेक्षा दुसरं काही वेगळं घडत नाही। आत्म्यामुळे वारा झालेला आहे, वाऱ्यामुळे अग्नी झालेला आहे, अग्नीमुळे पाणी झालेलं आहे, पाणी सर्वत्र भरलं त्यामुळे रवी मंडळ एकत्र आलं। अग्नी वायूशिवाय भूमंडळ निर्माण झालेलं नाही, वन्ही वायू रवी नसला तर उदंड शीतलता निर्माण झाली असती, त्या शीतलतेमुळे उष्णता निर्माण झालेली आहे। अशा प्रकारे उष्णतेने कर्म केलं त्यामुळे देह वाढला। सगळं थंडच असतं तर प्राणी मात्र मरून गेले असते। सगळी उष्णता असती तर सगळं करपून गेलं असतं, सगळं भूमंडळ गोठून गेल्यानं देवाने उपाय केला। रवी किरण पसरल्यानं सर्व वाळून गेलं, नंतर पर्जन्य काळ निर्माण झाला त्यामुळे भूमंडळ थंड झालं, पुढे काही उष्ण काही शीत असं झालं। शीतकालामध्ये लोकांना कष्ट झाले त्यामुळे वृक्ष वगैरे करपून गेले, म्हणून पुढे उष्ण काळाचं कौतुक आहे। त्याच्यातही प्रातः काळ, मध्यान्ह, सायंकाळ, शीतकाळ, उष्णकाळ असे निर्माण केले, असं एकामागे एक केलं। विल्हेवारीने क्रमाने ते लावलं, त्याच्यामुळे प्राणी मात्र जगले। नाना रस नाना रोग कठीण असतात म्हणून औषधं निर्माण केली। सृष्टीचं हे स्वरूप समजलं पाहिजे। देहाचं मूळ रक्त आणि रेत आहे, त्याच्यापासून दात तयार होतात, त्याप्रमाणे नाना रत्नांची भूमंडळावर माहिती आहे। सगळ्याचं मूळ पाणी आहे, पाण्यामुळे सगळे व्यवहार चालतात। जीवन म्हणजे पाणी, पाणी नसेल तर हर गोविंदा म्हणजे सर्वनाश होईल। जीवनामुळे सगळं चालतं, पाण्याचेच तेजस्वी शुक्राच्या चांदणीसारखे मोती होतात। हिरे माणके इंद्रनील सुद्धा पाण्यापासून होतात अशी माहिती समर्थ देत आहेत। पुढील कथा ऐकूया पुढील भागात। जय जय रघुवीर।

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आय एम पी एस सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित श्रोतेव नमस्कार संत वचनांचं संत चरित्राचं वाचन नित्य असावं त्यामुळे संतांच्या दुःखाची चटके देणाऱ्या परिस्थितीची थोडीफार तरी कल्पना आपल्याला येते त्या मानानं आपण खूप सुखी आहोत हेही ध्यानात येतं आणि तो श्रीहरी भक्ताच्या संकटात कशी धाव घेतो हेही उमगतं म्हणूनच संत चरित्रांचं वाचन चिंतन मनन आणि मुख्य म्हणजे आचरण फार फार मोलाचं ठरतं.

प्रपंच म्हणा किंवा संसार म्हणा, हा जगरहाटी पुढं पुढं चालण्यासाठी आवश्यकच आहे हे आपण सगळे जाणतोच. पण या मायाजालात किती गुरफटावं हाही खूप विचार करण्यासारखा भाग आहे. सुखाला चटावलेला जीव सहजासहजी मुक्त होत नाही, त्यासाठी हेतुपुरस्सर संत वचनांचं श्रवण, मनन, चिंतन आणि मुख्य म्हणजे सदाचरण अत्यावश्यक आहे. तसंच व्यक्तीत आणि वस्तूत गुंतलेलं हे मन श्रीहरिचरणी लीन होऊ शकेल, अन्यथा पुन्हा पुन्हा मोहात गुरफटणं हेच घडत राहतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम.

सगळे सुखी असावेत, शांत समाधानी समृद्ध असावेत ही प्रार्थना आपण त्या देवाकडे नित्य करतो आणि तेच उचित आहे. पण

आपल्या दुःखांचं संकटांचं निवारण करण्यासाठी, आपल्या जीवलगांच्या कष्टांचं निवारण होण्यासाठी करुणामयी आर्त हाक त्या करुणाकर गौरीला घालावे इति अशी.

राजमाता कुंतीनं भगवान श्रीकृष्णाकडं काय मागितलं? आपल्यापैकी काही जणांना नक्कीच आठवेल की कुंतीनं कृष्णाकडं मागितलं, हे कमलनयना द्यायचीच असतील तर मला संकट दे, कारण संकटातच तुझी आठवण प्रकर्षाने येते. देवा धाव रे, देवा मला तार रे, अशी आर्त साथ घातली जाते ती संकटामध्येच. एरवी सुखामध्ये असताना तुझी आठवण येणं दुरापास्त आहे नाथा, म्हणून हे श्रीकृष्णा मला संकट दे, वेदना दे, हेच तुझ्याकडं मागणं.

श्रोते हो, सत्वगुणाची वृद्धी ही सार्थ मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. त्यासाठीच दैनंदिन स्वच्छ स्नान आणि त्या विश्वनाथाची आराधना खूप खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे आपलं मनही समाधानी राहतं आणि घरादाराला शांती समृद्धी लाभते.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज सोमवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भक्तिसंगीत. 7:30 इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते डॉक्टर देवळाणकर. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वतन के राग. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दुग्धामृत, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते नाना खैरनार. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम माझी कविता. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्य संगीताचा. 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम न्याय संवाद, सादर करते विवेक ठाकूर. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 3 ऑगस्ट. 1900 द फायर स्टोन टायर अँड रबर कंपनीची स्थापना झाली होती. 1914 हिटलरने बव्हेरियाचा राजा लुडविक यांच्याकडे सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला आणि त्याला नियुक्त करण्यात आले होते. 1936 आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्य संस्था सुरू झाली होती. महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले होते. 1948 भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली होती. 1960 नायजेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले होते. 1994 संगीतकार अनिल बिस्वास यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केला होता. 1994 साध्या आणि गोड कविता आणि सूक्ष्म आणि मार्मिक वर्णनात्मक लेखांच्या माध्यमातून हिंदी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉक्टर हरिवंश राय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारने विशेष पुरस्कार जाहीर केला होता. 2000 मल्याळम दिग्दर्शक शाजी एन करुण यांना फ्रेंच सरकारने नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले होते. 2004 राज्यपाल मुहम्मद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आपण आता इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वचन.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्याची जमीन ही पीक उत्पादनाचं माध्यम आणि जमिनीमध्ये कर्बनत्र गुणोत्तर जे आहे हे फार महत्त्वाची बाब आहे. तर या जमिनीतील कर्बनत्र गुणोत्तराबाबतीत जी पायाभूत संकल्पना आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. जमिनीमध्ये कर्बनत्र यांच्या गुणोत्तरास फार महत्त्व आहे. पिकाचे तणाचे अवशेष सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळल्यानंतर जमिनीतील जीवाणूच्या कार्यामुळे त्यांचं विघटन होतं, कारण जीवाणूंना अन्नाचा पुरवठा जमिनीतील सेंद्रिय पदार्थापासून होत असतो. भरपूर अन्न मिळाले की या जीवाणूची वाढ झपाट्याने होते. जमिनीतील कर्बनत्र गुणोत्तर जे आहे त्याचं प्रमाण 10:1 ते 12:1 या प्रमाणात असतं. सुपीक जमिनीत ह्युमसचे जे कर्बनत्र गुणोत्तर आहे ते 13:1 या प्रमाणात असतं. विविध सेंद्रिय अवशेषामध्ये कर्बनत्र गुणोत्तर वेगवेगळं असू शकतं. उदाहरणार्थ शेणखतामध्ये 20:1, भाताच्या पेंड्यामध्ये 80:1, झाडाच्या पानामध्ये 25:1, ऊसाच्या पानामध्ये 110:1, वाळलेल्या गवतामध्ये 95:1, गव्हाच्या भुसऱ्यामध्ये 15:1, धान्याच्या कुंड्यामध्ये 90:1, गिरीपुष्पाच्या पानामध्ये किंवा कोळ्या फांद्यामध्ये 13:1, सुबाबळीच्या पानामध्ये 7:1, दसकटामध्ये 4:1, जनावरांच्या मूत्रामध्ये 2:1, मक्याच्या पेंड्यामध्ये किंवा पानामध्ये 6:1 आणि हिरवे गवत तणामध्ये 30:1 या प्रमाणामध्ये साधारणपणे कर्बनत्र गुणोत्तराचं प्रमाण असतं. जेवढं जास्त वेळ कुजण्यास लागेल तेवढा जास्त वेळ आपल्याला कर्बनत्र गुणोत्तरामध्ये त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा फायदा होतो. त्यामुळे असे जास्त गुणोत्तर असलेले पदार्थ कुजण्यासाठी युरिया विघटन करणारी जैविक खतं टाकावी लागतात, म्हणजे विघटन लवकर होऊन उपलब्ध असेंद्रिय विद्राव्य अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. जमिनीमध्ये जेव्हा विविध सेंद्रिय पदार्थ किंवा अवशेष टाकले जातात त्यावेळी त्यामध्ये असलेल्या सेंद्रिय द्रव्याचे उदाहरणार्थ भाताच्या पेंड्याचं घेता येईल आपल्याला. भाताच्या पेंड्यातील सेंद्रिय द्रव्याचं जमिनीतील सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने विघटन होतं, होऊन ते साधारणतः 80:1 पासून ते 20:1 कर्बनत्र गुणोत्तरापर्यंत कमी केलं होतं. आणि या कमी झालेल्या गुणोत्तरामुळं सेंद्रिय स्वरूपातील नत्र जो आहे पुरत पालाश गंधक आणि सूक्ष्मद्रव्याचं रूपांतर असेंद्रिय किंवा ज्याला रासायनिक विद्राव्य स्वरूपात होतं त्यानंतर ते पिकांना उपलब्ध होतं. मात्र 20:1 गुणोत्तरापेक्षा अधिक कर्बनत्र असेल तर ती सर्व अन्नद्रव्ये सेंद्रिय स्वरूपात परावर्तित होऊन त्याचे स्थिरीकरण होतं आणि ती पिकांना उपलब्ध होत नाहीत. म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये अन्नद्रव्य ही पिकांना सेंद्रिय स्वरूपात नव्हे तर ते विघटन होऊन असेंद्रिय स्वरूपात उपलब्ध होतात. फक्त ती हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे चांगल्या गुणधर्माचे पीक उत्पादन आपल्याला सेंद्रिय पद्धतीमध्ये मिळतं. अर्धवट कुजलेलं शेणखत लागवडीपूर्वी 1 महिना अगोदर टाकून कुळवाच्या पाळ्यात द्याव्यात. असं केल्याने काय होईल की शेणखत कुजण्याची प्रक्रिया सूक्ष्मजीवाकडून लवकर होऊन त्यातील अन्नद्रव्य लगेच पहिल्या हंगामातील पिकांना उपलब्ध होतील. साधारणपणे 12:1 ते 16:1 कर्बनत्र गुणोत्तर हे अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अधिक उपयुक्त आढळलेलं आहे. या गुणोत्तराच्या दरम्यान नत्र स्फुरत यांच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो. रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो, स्फुरत स्थिर होण्याची क्रिया मंदावते व उपलब्धता वाढते. तसेच सेंद्रिय कर्ब विघटन होत असताना ह्युमिक आम्ले तयार होतात. या आम्लाचा चिलेट्स म्हणून उपयोग होतो, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना सेंद्रिय खताबरोबर दिल्यास फायदेशीर ठरतात. तर ही जी पायाभूत माहिती आहे याच्या आधारावर आपण जर आपल्या सेंद्रिय खताचं रासायनिक खताचं व्यवस्थित जर व्यवस्थापन केलं तर आपलं जे म्हणतो की बा जमिनीत विविध सेंद्रिय पदार्थ अवशेषामध्ये कर्बनत्र गुणोत्तर कशाप्रकारे असू शकतं याच्याविषयी आपल्याला पायाभूत माहिती मिळाली तर आपण त्या संदर्भामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाने विचार करून आपल्याला जसं पाहिजे तसं पिकाचं उत्पादन घेऊ शकतो. आणि चांगल्या पद्धतीनं याच्यावर विचार करा आणि त्या पद्धतीने सेंद्रिय आणि रासायनिक खताचं एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धती सांगी करा असा संदेश देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाय याबाबतची माहिती जाणून घेऊया। शेतकरी बंधूंनो, मुख्य जे अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये येतात आणि या अन्नद्रव्याची एकूण मात्रा जी आहे ती मोठ्या प्रमाणात पिकासाठी द्यावी लागते। त्याचप्रमाणे लोह, बोरॉन, जस्त, मंगल, मॉलिब्डेनम, तांबे आणि गंधक हे जे अन्नद्रव्य आहेत यांना सूक्ष्म अन्नद्रव्य असं म्हणतात आणि याची मात्रा मात्र जमिनीच्या माध्यमातून आपल्याला कमी प्रमाणात द्यायला लागते पिकांना। तर आपण एकानंतर एक अशी अन्नद्रव्यांची जी पिकावर कमतरतेची जी लक्षणं आहेत ती बघूयात आणि त्याच्यावरचे काय उपाय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। नत्र हे जे मुख्य अन्नद्रव्य आहे, या अन्नद्रव्याची जर जमिनीत कमतरता असेल तर अशा वेळी पिकाच्या झाडाची खालची पानं ही पिवळी होतात, मुळाची आणि झाडाची वाढ थांबते, तसंच फ्रूट आणि फळे देखील कमी येतात। तर यावर उपाय म्हणजे एक टक्का म्हणजे 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम हे युरियाची फवारणी या पिकावर करणं गरजेचं असतं। स्फुरद हे जे दुसरं मुख्य अन्नद्रव्य आहे, तर याची जर कमतरता जमिनीमध्ये असेल तर पिकाची पानं ही हिरवट लांबट होऊन त्या पिकाची वाढ खुंटते, पानाची मागील बाजू या परिस्थितीमध्ये जांभट होते। यावर उपाय म्हणजे 1 ते 2% साधारणपणे 10 लिटर पाण्यामध्ये 100 ते 200 ग्रॅम ही DAP ची फवारणी आपल्याला करणं गरजेचं असतं। तिसरं जे मुख्य अन्नद्रव्य आहे पालाश, तर पालाशची जर जमिनीमध्ये कमतरता असेल तर पिकांच्या पानांच्या कडा ह्या तांबटसर होऊन पानावर तांबडे आणि पिवळे ठिपके पडतात, त्याचप्रमाणे खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात। यासाठी 1% म्हणजे 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम हे सल्फेट ऑफ पोटॅश घेऊन त्याची फवारणी पिकावर करणं आवश्यक असतं। आता सूक्ष्म अन्नद्रव्यापैकी लोह याची जर कमतरता असेल जमिनीमध्ये तर शेंड्याकडील पानांच्या शिरा मधील जो भाग असतो तो पिवळा होतो, तसंच झाडाची वाढ खुंटते आणि यावर उपाय म्हणजे 0.2% साधारणपणे 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात चिलेटेड लोहाची पिकावर फवारणी करणं गरजेचं असतं। त्याचप्रमाणे जमिनीमध्ये 25 किलो फेरस सल्फेट प्रति हेक्टरी देणं देखील गरजेचं असतं। बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची जर जमिनीमध्ये कमतरता असेल तर अशा वेळी पिकाचा सेंडा किंवा कोवळी पानं ही पांढरट होऊन मारतात, पानांवर सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात, तसंच फळांवर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात। यासाठी उपाय म्हणून 0.5% म्हणजे 10 लिटर पाण्यात 50 ग्रॅम बोरिक ऍसिडची घेऊन त्याची फवारणी पिकावर करणं गरजेचं असतं। जस्त हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य याची जेव्हा जमिनीमध्ये कमतरता असते अशा वेळी पिकाची पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा पडतो, तसंच पाने वाळलेली आढळून येतात। यावर उपाय म्हणजे 0.2% म्हणजे 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम चिलेटेड झिंकची फवारणी करावी, त्याचप्रमाणे 10 ते 20 किलो झिंक सल्फेट याच्या प्रति हेक्टरी जमिनीमध्ये मिसळून द्यावे। मंगल हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाच्या पानांच्या शिरा हिरव्या राहतात परंतु शिरामधील भाग मात्र क्रमाक्रमाने पिवळा, पांढरट आणि करडा होतो, त्याचप्रमाणे अशा पिकाची पानं फिकट होऊन ती गळतात। अशा परिस्थितीमध्ये उपाय म्हणून 0.2% म्हणजे पुन्हा 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम चिलेटेड मंगल घेऊन त्याची फवारणी पिकावर करणं गरजेचं असतं। त्याचप्रमाणे हेक्टरी 10 ते 25 किलो मॅंगनीज सल्फेट हे जमिनीत मिसळून द्यावं। मॉलिब्डेनम हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, याची कमतरता जर जमिनीत असेल तर अशा वेळी पिकाची पाने पिवळे होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात। अशा परिस्थितीत उपाय म्हणून प्रति हेक्टर 250 ते 500 ग्रॅम सोडियम मॉलिब्डेट जमिनीत मिसळून द्यावं। तांबे हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, याची जेव्हा जमिनीमध्ये कमतरता असते अशा वेळी पिकाच्या शेंड्याची वाढ खुंटते, डायबॅक रोग पिकावर येतो, तसंच पिकाची पाने गळतात. अशा वेळी उपाय म्हणून 0.4% म्हणजे 10 लिटर पाण्यात 40 ग्राम हे मोर्चूर घेऊन ते पिकावर फवारावे. गंधक जर जमिनीमध्ये कमी असेल तर अशा वेळी पिकाच्या पानांचा हिरवा रंग कमी कमी होत ती पाने पिवळी पडतात किंवा पांढरे होतात. यावर उपाय म्हणजे हेक्टरी 20 ते 40 किलो गंधक शेणखताबरोबर जमिनीत मिसळून द्यावं.
0: मंडळी आताच आपण कार्यक्रम ऐकलात. खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253219 3921.

0: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात फारुख कैसर यांचं अलका याज्ञिक यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात मर्द की जबान या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कोरा कागज. या चित्रपटामधलं हे गीत आहे MG हसमत यांचं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात जेने नही दुंगा या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि हे गीत ऐकूया हीना या चित्रपटामधलं.

0: करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गरिबा घरची लेक या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: मनपसंत या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. अमित खन्ना यांची गीतरचना, संगीतकार राजेश रोशन.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: इंद्रजित सिंग तुलसी यांचं गीत आता ऐकूयात, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. चित्रपट आहे फकीरा. संगीतकार रवींद्र जैन.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
3: खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
4: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं चंबल की राणी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार नौशाद.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कुवारापदन या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. या गीताला संगीत आहे घनश्याम यांचं. आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, आणि हे गीत आहे ज्योती या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात ललिता फडके यांनी गायलेलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जयवंत वालावलकर यांचं गीत. हे गीत आहे खंडोबाची आण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
1: माझा

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांचं गीत महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हे गीत ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मंगळसूत्र या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत कन्यादान या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि बाळकराम यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. आनंद यादव यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
2: माझ्या बंड्या तू वडर, माझ्या पांड्या तू वडर, अरु माझ्या

माझा बंड्या तू वडर अरु माझा पांड्या तू वडर माझा बर

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत राम कदम यांनी दिलं आहे. तर हे गीत ऐकणार आहोत कलावंतीन या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सर्जा या चित्रपटामधलं ना धो महानोर यांचं गीत. गीताला संगीत साज आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश ठेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीचीच चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रंगपंचमी या चित्रपटामधलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे वैभव. या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची शब्दरचना असलेलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: Agagap?
1: Agobai, bai, bai, bai, bai.
0: Nakatu vakda, natita

0: గాలిందరుడా గదుంబినవాడా
1: పాయప్పడ జన్మ తఖుడా
0: సోషి నఖుడా.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत साधी माणसं या चित्रपटामधलं कान्हो पात्रा यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाठलाग या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात संत वाहते कृष्णाबाई या चित्रपटामधलं गीत.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात उमस पडेल तर या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे एकटी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात यानंतरची गीतरचना ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची, लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात हे गीत ऐकूया घरकुल या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मंदाडे प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे गाणे गा।
2: कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात म दा देवकाते यांचं गीत। हे गीत ऐकणार आहोत पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया म दा देवकाते यांचा उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि चित्रपट पदराच्या सावलीत.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मी श्री आर्यश डवरे पशुधन या कार्यक्रमामध्ये आपला सर्व शेतकरी बंधू आणि श्रोती बंधूंचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण ज्या विषयाला हात घालणार आहोत तो विषय म्हणजे गिरीराज कुक्कुटपालन. शेतकरी बंधूंनो, आपण जाणता शेतकऱ्यांची व्यथा जर आपण पाहिली तर नुसतं शेतीच्या भरोशावर आज विसंबून चालत नाही, त्याला जोडधंद्याचा पर्याय आपल्याला अवश्य वापरावा लागतो. आणि जोडधंदा म्हटला की त्याच्यामध्ये अनेक बाबी समोर येतात, त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे कुक्कुटपालन. ही जर आपण कुक्कुटपालन केलं तर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. त्यातही गिरीराज नावाची नवीन कोंबडीची जात आहे, हिचं कुक्कुटपालन कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये अतिशय चांगली माहिती देण्याकरता डॉक्टर डी एल रामटिके हे कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आज स्टुडिओत लाभलेले आहेत. तर मी आपणा सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेबांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार डवरे.

0: तर डॉक्टर साहेब, आज आपण पाहतोय की विदर्भातल्या कास्तकाराची व्यथा की निव्वळ कोरडवाहू शेतीवर तो अवलंबून जर राहिला तर तो त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याच्यामधून आपला उदरनिर्वाह चालू शकेल की नाही असं प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि याच्यासाठी मग आपण त्यांना जोडधंद्याचा पर्याय आपण सांगतो आहोत. तर कुक्कुटपालन त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि आम्ही असं ऐकलं कानावर की बघ, गिरिराज हे जे नवीन कोंबडीची जात आहे ही कुक्कुटपालनासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतं. तर हा शेतकरी बंधू काय करतात की ब्रॉयलरचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन करतात. तर ही जी गिरिराज आहे ही नवीन कोंबडीची जात आहे, तर ही गिरिराज या कोंबड्याची जी जात आहे हिचं काही वैशिष्ट्य आहेत का ते सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना आणि श्रोत्यांना सांगा बरं.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, जो आता मला प्रश्न जो विचारला आहे, तर गिरिराज कोंबडीचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास गिरिराज या कोंबडी ही गावठी कोंबड्याप्रमाणेच विविध रंगामध्ये आढळते. गिरिराज कोंबड्या कुठल्याही वातावरणात सूट होतात, यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
0: बरे बरे.
1: हां, या कोंबड्यापासून भरपूर मांस व अंडी पण मिळतात. या कोंबडीचे मांस खायला चविष्टही असते.
0: बरे बरे.
1: या कोंबडीच्या अंड्यातून सशक्त असे पिले जन्मास येतात. या कोंबडीपासून जवळपास 74% मांस मिळते आपल्याला.
0: असं असं.
1: आणि या कोंबडीचा वयात येण्याचा जो कालावधी तो 160 दिवसाचा, म्हणजे वयात येण्याचा कालावधी म्हणजे तेव्हा
0: प्रजननक्षम होतात,
1: उत्पादन मिळते. या कोंबडीचे अंडे पण म्हणजे गावरानी कोंबडीपेक्षा म्हणजे मोठे असतात.
0: बरं.
1: जवळपास 50 ते 55 ग्रॅमचे असतात.
0: बरं.
1: हा, यामध्ये सफल अंड्याचे प्रमाण जवळपास 87% असते. आणि या कोंबडीला 1 किलो वजनासाठी जवळपास 2.5 किलो खाद्य द्यावे लागते.
0: बरं बरं.
1: आणि या कोंबडीचे वजन 280 दिवसामध्ये जवळपास 3.5 किलो पर्यंत मिळते आपल्याला. अशा प्रकारे हे गिरिराज कोंबडीचे वैशिष्ट्य.
0: म्हणजे याच्यात आपल्या एक लक्षात आलं की आपण जे नेहमीच कुक्कुटपालन करतो त्याच्यामध्ये जे आहे ब्रॉयलरचं जे आहे त्यापेक्षा हे जे गिरिराज जे तुम्ही सांगितले नवीन वान किंवा नवीन जात कोंबडीची ही अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये मांसाचं जे प्रमाण सांगितलं तुम्ही त्याची वाढ आणि खाद्य पुरवठा जर त्या पद्धतीने झाला तर ती गिरिराज जे आहे ते अतिशय चांगलं.
1: याचं वजनही लवकर येते आणि भांडवल जे आहे आपण लावतो याला तर भांडवलही कमी दिवसामध्ये येऊन म्हणजे एक प्रकारे त्याला असं म्हणता येईल की कमी दिवसामध्ये याच्यापासून आपल्याला उत्पन्नही मिळू शकते.
0: अरे वा वा, म्हणजे अतिशय चांगलं वाण आपण सांगितलं. पण शास्त्रीय दृष्ट्या जसं आपण म्हणतो हे सुद्धा तसं आपल्याला गावराणीमध्ये येतं की हे पण ब्रॉयलरमध्ये येतं तसं शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर
1: हे संकरित असल्यासारखं.
0: संकरित
1: पण गावराणीचा गावराणी सारखेच आहे तिच्यामध्ये.
0: बरं,
1: जे आपण आता वैशिष्ट्य मध्ये बोलताना बोललो
0: असं लक्षात येतं की जवळपास आपल्या गावराणी कोंबडीचे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्षण आहे. संकरित असून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतं.
1: आणि ब्रॉयलरपेक्षा याचं मांस जे खायला ते चविष्ट आहे. त्याच्यामुळे लोक या गोष्टीकडे जास्त आकर्षित झालेले आहेत आणि गिरिराज लोकांना म्हणजे जनरली फेमस होत.
0: डॉक्टर साहेब, आता असं सांगा की हे जे गिरिराज कुक्कुटपालन जर करायचं ठरवलं एखाद्या शेतकऱ्याने तर त्याला काही मूलभूत बाबी त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे किंवा त्याला असं म्हणतो की ह्या बाबी जर त्याच्याजवळ असतील तरच त्याने तो व्यवसाय सुरू करावा. तर मूलभूत बाबी ज्या आहेत गिरिराज कुक्कुटपालनासाठी काय लागतात त्याचं आम्हाला थोडं सांगा.
1: तर सुरुवातीला तर आपल्याला गिरिराज चिक्स कुठे मिळतात ते माहीत करणं आवश्यक आहे.
0: बरं.
1: त्यानंतर आपण जे याच्यासाठी लागणारं घर हे फार महत्वाचं आहे.
0: बरं.
1: त्यासाठी लागणारं पाणी, पाण्याची व्यवस्था आहे की नाही आपल्याकडे
0: हे
1: पाहणं महत्वाचं आहे.
0: बरं.
1: त्याचप्रमाणे आपण याला जे खाद्य देऊ खाद्याचं कुठे मिळते का ते बघणं आवश्यक आहे.
0: बरोबर आहे.
1: त्याचप्रमाणे याच्या औषधी जे आपण देतो सुरुवातीला म्हणजे 2 महिने आपल्याला आपण हे जे करणार आहोत हे मांस उत्पादनासाठी करणार आहोत आपण. तर मांस उत्पादनासाठी करण्यासाठी सुरुवातीला जे काही औषधी आणि लसीकरण असते ते पण अगोदर त्याची माहिती घेऊन करणे महत्वाचं आहे.
0: बरोबर आहे.
1: आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला मार्केट बाजारपेठ पाहणं फार गरजेचं.
0: बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या बाबी तुम्ही सांगितल्या अतिशय महत्वाच्या आहेत की खाद्य त्याचं व्यवस्थित असलं पाहिजे, त्याच्यासाठी शास्त्रीय दृष्ट्या योग्य कुक्कुटपालनासाठी जागा असली पाहिजे, त्याच्यासाठी मजुराची समस्या जी आहे त्या भागात की नसली पाहिजे की मजुराही लागतो, इलेक्ट्रिसिटी तिथे लागेल आणि पाणी सुद्धा काही प्रमाणात तिथे लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हटलं की गिरिराजचं जर कुक्कुटपालन करायचं असेल तर जे त्याला आपण असं म्हणतो की जे गिरिराज हेच कोंबडी आपल्याला मिळण्याकरता त्याची प्युरिटी आपल्याला मिळायला पाहिजे, त्याच्याकरता ती गिरिराजच आपल्याला पिल्लं योग्य ठिकाणी मिळतील याची आपण काळजी घेतली तरच मग हा व्यवसाय आपल्याला सफल होऊ शकतो. तर अतिशय चांगली बाब सांगितली. तर असं सांगा डॉक्टर साहेब आता की हे जे गिरिराज आहे तर याच्या कुक्कुटपालनासाठी सर्वसाधारण व्यवस्थापन काय असतं आणि कोंबडीचं जे घर म्हटलं तुम्ही ते कोंबडीचं घर कसं असावं, सर्वसाधारण त्याचं व्यवस्थापन काय आणि ते घर कसं असलं पाहिजे याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: व्यवस्थापनामध्ये सांगायचं झाल्यास सुरुवातीला 3 ते 4 आठवडे कृत्रिम उष्णता देणे गरजेचे आहे.
0: बरोबर.
1: त्याचप्रमाणे 4 ते 6 आठवड्यानंतर कोंबड्यांना पडसाद मोकळे सोडण्याची हरकत नाही.
0: असं. हा
1: हा. प्रत्येक पिल्लास 2 वाटी याप्रमाणे जर उष्णता दिली तर बरं. जनरली आपण 100 पिल्लांचं जर युनिट केलं तर 200 वॅट देणं आवश्यक आहे.
0: बरं.
1: बल्बच्या माध्यमातून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चीक गार्ड बसवणे आवश्यक आहे.
0: बरं.
1: त्यासाठी बांबूचा तट्टा गोलाकार पद्धतीने वापरावा.
0: बरं.
1: बल्बची उंची आवश्यक त्या उष्णतेप्रमाणे वर खाली करता येईल.
0: बरं.
1: 4 आठवड्यापर्यंत प्रत्येक पिल्लासाठी 1/2 चौरस फूट जागा असायला लागते.
0: 1/2 चौरस फूट जागा लागते प्रत्येक पिल्ला करता.
1: जवळपास सुरुवातीचा 4 आठवडे म्हणजे 1 महिन्यापर्यंत. पिल्लांना जमिनी वर सोडायचं झाल्यास गव्हाचा कोंडा म्हणतो आपण किंवा मग लाकडाचा भुसा याच्यावर तुम्हाला सोडता येईल.
0: बरं.
1: याचं साधारण जे ठेवू आपण जमिनीवर 2 इंच तरी त्याचा थर जमिनीवर टाकायला हवं.
0: बरं.
1: पाण्यासाठी व खाद्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली भांडी झाल्यास वापरणे म्हणजे व्यवस्थापनाच्या फायदेशीर होईल.
0: बरं. हे सगळं आवश्यक आहे. आणि घर कसं असलं पाहिजे नेमकं की बा कोंबडीचं घर आता जसं कुक्कुटपालनासाठी साधारण 100 पिल्ले ठेवायची आहेत आपल्याला असं जर आपण शेतकरी बंधूंना सल्ला दिला तर नेमकं त्याचं घर कसं असलं पाहिजे त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: पक्ष्यांना 1 दिवसाच्या पिल्ल्यापासून ते 2 महिन्यापर्यंत बाजारपेठ नेण्यापर्यंत 1 चौरस फूट जागा लागते.
0: बरं.
1: तर तसे जर आपण 100 पिल्ल्यांचं जर युनिट उभं केलं तर 10 बाय 10 बाय 10 चौरस फुटाची खोली बांधावी लागेल.
0: 100 चौरस फुटाची साधारणतः 100 पिल्लांना.
1: कोंबडीचे घर पूर्व पश्चिम बांधावे.
0: बरं.
1: जागा उंच वट्यावर असायला पाहिजे.
0: बरं.
1: पाण्याची निचरा होणारी जागा असायला पाहिजे. रस्त्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असावा. त्यामुळे कोंबड्यांना ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही.
0: बरं. हे सगळं आपण पाहण की बाबा त्याची जागा किती लागेल हे आपण त्याच्यानुसार ठरवलं पाहिजे. आणि मार्केट अप्रोच जर ती जागा असेल तर त्याच्यामुळे आपल्याला ते बाजारपेठेत ते त्याकरता अडचण येणार नाही आणि निव्वळ नफा आपला वाढू शकतो. तर हे अशा अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये घर आणि जागा निवडली पाहिजे. तर आता हे जे घर आपण जे कोंबडीचं घर म्हटलं तर याचं निर्जंतुकीकरणाचं काही महत्व आहे का की निर्जंतुकीकरण करावं लागतं?
1: नाही, करावंच लागतं.
0: आणि कशा पद्धतीने करायचं असतं?
1: पिल्ले येण्यापूर्वी 2 दिवस आधी कोंबडीचे घराचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. यासाठी कार्सोलिन नावाचे औषध मार्केटला मिळते.
0: कार्सोलिन
1: 10 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून 25 चौरस फूट जागेवर फवारणी करावी.
0: 10 मिली
1: 1 लिटर पाण्यात मिसळून 25 चौरस फूट जागेवर फवारणी करावी. किंवा उपाय खर्चिक आहे त्याऐवजी 25 ग्रॅम पोटॅशियम परमँगनेट 50 मिली व फार्मिलिनच्या द्रावणात मिसळून कोंबडी घरामध्ये धूर करावा.
0: बरं.
1: यावेळी कोंबडी घराची दारे खिडक्या बंद असणे आवश्यक आहे. 6 ते 7 तासानंतर घराची दारे खिडक्या उघडून त्यावर नंतर 12 तासानंतर पिलांना आसोडावे.
0: असं.
1: मातीची जमीन असल्यास चुना मिश्रित शेणाने जमीन चांगली सारवावी.
0: बरं.
1: पिसू इत्यादीपासून कोंबडीचे रक्षण करण्यासाठी मॅलिथियॉन 2 ते 3% औषधाचा किंवा सायपर मेथिन 3 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून संपूर्ण कोंबडी घरामध्ये फवारणी करावी.
0: बरं.
1: किंवा डिस्क्लोर 1 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून घ्यावे.
0: बरं. तर हे जे तुम्ही सांगितलं की हे जे निर्जंतुकीकरणाचं फार महत्व आहे की ज्या ठिकाणी या कोंबडीचं आपण पालन करून राहिलो गिरीराजचं की त्या ठिकाणी ती जागा निर्जंतुकी करून जर घेतली नाही तर अनेक विकार किंवा व्याधी किंवा रोग म्हणतो त्यांना ते संभवू शकतात. तर त्यासाठी आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधं वापरून कमी खर्चाची योग्य औषधं वापरून जागा ती जी आहे ती बंद करून त्याचा जर आपण व्यवस्थित जर वापर केला तर चांगल्या प्रकारचं निर्जंतुकीकरण होऊ शकतं. आता डॉक्टर साहेब असं सांगा की सगळ्यात महत्वाची जी बाब आहे की जसं आपण सांगितलं की प्युअर गिरीराज ब्रीड मिळणं आवश्यक आहे.
1: हो.
0: जागा चांगली असणं आवश्यक आहे त्यांच्या पालनाकरता. तसंच त्यांचं खाद्य फार महत्वाचं.
1: तर
0: हे गिरीराज कुक्कुट पालन जर करायचं झालं तर साधारणतः 100 पिल्लांकरता आपण करून राहिलो असं गृहित जर धरलं तर त्याच्यासाठी खाद्याचं व्यवस्थापन कसं असतं, कोणतं खाद्य लागतं आणि कशा टप्प्याटप्प्यात ते खाद्य द्यावं लागतं म्हणजे आपल्याला जी अपेक्षित वाढ येते कोंबडीची ती मिळून आपल्याला मार्केट्समध्ये त्याचा फायदा होऊ शकतो.
1: गिरीराज कोंबड्यामध्ये खाद्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सुरुवातीला 2 दिवस त्याला भरलेला मका द्यायला पाहिजे.
0: बरं.
1: नंतर 2 ते 6 दिवस म्हणजे 1 आठवडा जवळपास प्रतिपक्षी 10 ग्रॅम याप्रमाणे द्यायला हवे.
0: बरं.
1: याला स्टार्टर फीड म्हणतो आपण.
0: स्टार्टर. बरं.
1: नंतर 2 आठवड्याला प्रतिपक्षी 20 ग्रॅम याप्रमाणे द्यायचं.
0: बरं.
1: 3 आठवड्याला 30 ग्रॅम प्रतिपक्षी याप्रमाणे द्यायचं.
0: बरं.
1: 4 आठवड्याला प्रतिपक्षी 40 ग्रॅम याप्रमाणे द्यावं.
0: बरं.
1: आणि जेव्हा पाचव्या आठवड्यावर हे पक्षी होतात तेव्हा फिनिशर खाद्य यांना सुरुवात करतो.
0: बरं, म्हणजे स्टार्टर जे म्हटलं तुम्ही की मका जे आहे ते आपण
1: सुरुवातीला दोन दिवस
0: आणि नंतर मग आपण त्याला स्टार्टर देतो.
1: चार आठवडे
0: स्टार्टरचे दोन दिवस वगळून नंतर मग आपण त्याला स्टार्टर देतो.
1: आणि पाच आठवड्यानंतर यांना फिनिशर फीड द्या.
0: असं
1: फिनिशरही फीड देताना प्रतिपक्षी 50 ग्रॅम पाचव्या आठवड्यापासून, सहाव्या आठवड्यापासून 60 ग्रॅम, सातव्या आठवड्यापासून 70 ग्रॅम आणि आठव्या 80 ग्रॅम. तर याप्रमाणे दिलं तर जवळपास एका पक्ष्याला जवळपास 2.5 ते 2.6 किलोग्रॅम खाद्य एक पक्षी आरामात खाऊ शकतो आणि यामध्ये वजनही आणि खाद्यही वाया जाणार नाही.
0: म्हणजे 2.5 किलो खाद्य साधारणतः प्रतिपक्षी आपल्याला लागतं.
1: 2.5 किलोग्रॅम
0: 5 किलोग्रॅम म्हणजे 2.5 किलो साधारणतः लागतं. तर साधारणतः 100 पिल्लांकरता जर काढलं तर जवळपास 250 किलो जे खाद्य आहे ते आपल्याला शेवटपर्यंत याच्यासाठी लागेल. आणि अतिशय चांगलं सांगितलं आपण की सुरुवात जी करायची आहे आपल्याला ती मात्र मक्याच्या पासून करायची आहे दोन दिवस आणि नंतर जे आहे पाच आठवड्यापर्यंत आपण स्टार्टर म्हणजे ज्याच्यापासून सुरुवात म्हणतो आपण स्टार्टर आणि नंतर शेवटी फिनिश म्हणजे समाप्त करणं आता फिनिशर करून अतिशय चांगली बाब आपण सांगितलेली आहे. डॉक्टर साहेब जसं खाद्याचं महत्व आहे आपण निर्जंतुकीकरण केलेलं आहे उत्तम घर आहे कुक्कुट पालनासाठी, परंतु असं असलं तरी की प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्याच्यावर येणारे विविध रोग असतील कुक्कुटपालनामध्ये कोंबडीवर येणारे तर याच्याकरता काही लसीकरणाचं आपल्याला जे शेड्यूल म्हणतो आपण ते आपल्याला याच्यामध्ये वापरावं लागतं का आणि नेमकं कधी लसीकरण करायला पाहिजे आणि कोणते औषध उपचार करायला पाहिजे याच्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करा.
1: सुरुवातीला आपण पिल्ले बोलवतो तर ते एखाद्या नामांकित हॅचरीमधून येत असतात.
0: बर.
1: आणि हॅचरी म्हटलं तर जवळपास नसतेच, दुरूनच असते, त्याच्यामुळे एक प्रकारे पिल्लांवर ताण येतो.
0: बर.
1: अशा वेळी जेव्हा आपल्याकडे पिल्ले येतात तेव्हा पहिल्या दिवशी यांना 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर जर दिलं तर त्यांचा जो स्ट्रेस आहे तो कमी होतो पहिल्या दिवशी. आणि नंतर दुसऱ्या ते चौथ्या म्हणजे 2, 3, 4 ह्या दिवसामध्ये याला एखादं प्रतिजैविक रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पिल्यांमध्ये आपण कुठलं पण एखादं अँटीबायोटिक आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी याला एखादं बी कॉम्प्लेक्स त्याच्यासोबत व्हायमराल नावाचं एक औषध असं जर आपण दिलं तर जीवनसत्व म्हणजे खाण्यासाठी त्यांना थोडंसं ते चांगलं होते बी कॉम्प्लेक्स दिल्यानंतर. पिल्लांमध्ये लसीकरण करतो म्हटलं तर 7व्या दिवशी आपण यामध्ये लासोटा ही लस देतो.
0: लासोटा आपण 7व्या दिवशी
1: देतो. लासोटाचा जसा एक प्रकारे दिल्यानंतर त्याचा जो ट्रेस येतो त्याच्याकरता आपण त्याला अजून दुसऱ्या दिवशी एखादं बी कॉम्प्लेट द्यायचं.
0: बरोबर.
1: आणि 14व्या दिवशी अजून परत एक गंबोरा नावाची लस द्यायची.
0: गंबोरा
1: तर याप्रमाणे. आणि 25 ते 30व्या दिवसापर्यंत एखादं लिव्हर टॉनिक दिलं.
0: बरं.
1: आणि नंतर मग 30 पासून ते 60 दिवसापर्यंत औषध नाही दिलं किंवा काही त्याच्यामध्ये काही आढळल्यास तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार विचारून
0: जर आपल्याला याशिवाय जर काही व्याधी आढळली किंवा त्याच्यावर एखादा रोगाची लक्षणं आढळली किंवा त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळलं की काहीतरी अडचण आहे तर ताबडतोब आपण डॉक्टरांशी संपर्क
1: साधून गरजेचं आहे.
0: असं आहे. तर मग हे जर आपण जर पाळलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे जे आहे कुक्कुटपालन होऊ शकतं. तर डॉक्टर साहेब आता असं सांगा की हे सगळ्या बाबी आपण करून राहिलेलो की जसं मी सुरुवातीला म्हटलं की विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होण्याचं एक असं आहे की जोडधंदे त्याच्यामध्ये त्याचा जो पैसा नेहमी खुळखुळत राहिला तर तो निश्चितच त्याच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल. आणि हे सगळं करत असताना अर्थशास्त्र फार महत्वाचं आहे. तर साधारणतः 100 पिलं जर गिरिराजची आपण ठेवली तर त्याच्यामध्ये जे आहेत फार फायदा होऊ शकतो.
1: बरं.
0: माझं म्हणणं असं आहे की 100 पिलं फायदा घेण्याकरता निव्वळ नफा वाढण्याकरता त्याचं अर्थशास्त्र आपल्याला काही सांगता येईल का की बा 100 पिलापासून त्याच्या उत्पादनावर होणारा खर्च एवढा येईल साधारणतः त्याच्यापासून आपल्याला उत्पादन एवढं मिळेल आणि निव्वळ नफा एवढा मिळेल हे जर शेतकरी बंधूंनी आपल्या बुद्धीच्या चौकटीवर थोडंसं कसोशी नजर घेतलं किंवा ते चाचपून
1: नक्कीच फायदा
0: त्यांना खरा या ज्ञानाचा फायदा होईल ते थोडंसं आम्हाला विशद करून सांगा. बरं.
1: यामध्ये जर आपण 100 पिल्लांचं जर युनिट एखाद्या शेतकऱ्याने लावलं आपल्याकडे तर जो पिल्ल्याचा खर्च आणि खाद्याचा खर्च आहे आता प्रति पिलो जर 15 रुपये याप्रमाणे जर आपण दिले किंवा मिळाले आपल्याला 15 रुपये प्रमाणे 100 पिल्लांचे म्हणजे हे एकूण खर्च येईल 1500 रुपये. खाद्य जे 2.5 किंवा 2.6 किलो जे सांगितलं 16 रुपये प्रमाणे त्याला 4160 रुपये खर्च येतो. आणि औषधीचा खर्च प्रति पिल्लू 2 रुपये याप्रमाणे येतो.
0: बरं.
1: म्हणजे असं मिळून 200 रुपये आणि इतर खर्च असा काही अकस्मित काही असलं तर 200 रुपये, तर अशा मिळून आपल्याला सगळं खर्च पाहता तर 5,200 रुपये जवळपास.
0: किती पिलांवरचा?
1: हा 100 पिलांवरचा.
0: आणि किती आठवड्याचा खर्च आहे साधारणतः?
1: हा 2 महिन्याचा खर्च.
0: 2 महिन्याचा म्हणजे 6 आठवड्याच्या नंतर आपल्याला त्याला बाजारात नेऊन विकायचं हे गृहीत धरून आपण तो खर्च धरला. बरं बरं. आणि थोडस बाजार भावाच्या नुसार त्याच्यामध्ये तफावत होऊ शकते?
1: तफावत होऊ शकते, कधी आपल्याला थोडं कमी जास्त मिळू शकतात.
0: बरोबर आहे. आता हे जे तुम्ही सांगितलं, तर जेव्हा मार्केट्समध्ये आपण किंवा बाजारात याला नेऊ, तर बाजारात नेल्याच्या नंतर सर्वसाधारण जर आपण त्याच्यामध्ये याच्यापासून पैसा किती मिळतो हे जर सांगायचं झालं तर कसं सांगता येईल आपल्याला?
1: तर आपल्याला असं करता येईल की एक पक्षी जनरली आपण बाजारामध्ये जर घेत दिला तर 90 ते 100 रुपये हा भाव मिळतो आपल्याला. 90 ते 100. तर समजा धरून चालायचं की बा 100 पिले आहेत, 10% जर मॉर्टॅलिटी झाली म्हणजे 10 पक्षी जर मरण पावले 2 महिन्यामध्ये कमी जास्त रोगाने कशाने रेसनी, तरी आपल्याजवळ 90 पक्षी राहतात. तर 100 रुपये याप्रमाणे जर आपण केलं तर 9,000 आपल्याला पक्षापासून मिळू शकतो. आणि याच्यामध्ये जे काय आपण पोते बिते खाद्यासाठी वापरतो ते रिकामे जे पोते ते 4 ते 5 पोते लागतात, तर त्याचाही आपण प्रति 10 रुपये याप्रमाणे जर दिलं त्याचे 50 रुपये आपल्याला मिळू शकतात. आणि याच्यापासून जे खत मिळते नक्की 100 पिल्यापासून एक आधी बैलगाडी आपल्याला मिळेल. आणि हे खत फळबागाच्या दृष्टिकोनातून फार उपयोगी पडते. हे मला वाटते 100 ते 200 रुपयाला सहज शेतकरी आपल्याकडून घेऊ शकतात.
0: तुम्ही जे सांगितलं की साधारणतः 9,000 रुपये जर त्याला मिळाले तर त्याच्यातून त्याचा 5,000 रुपये साधारणतः खर्च जर झाला
1: 5,500
0: 4,000 रुपये त्याला 100 पिलावर साधारणतः 2 महिन्यात मिळू शकतात.
1: 2 महिन्यामध्ये.
0: आणि या व्यतिरिक्त जे तुम्ही सांगितलं की त्याच्यापासून मिळणारी जी कोंबड्याची विष्ठा आहे त्याच्यापासून होणारं खत आहे ते अतिरिक्त फायदा आपल्याला त्याच्यापासून मिळू शकतो. आणि जर हे आपण 100 पिल्याच्या ऐवजी 500 पिल्लं जर ठेवली तर मला असं वाटतं की थोडासा नफा याच्यामध्ये वाढत जाईल. तर आणि हे सगळ्या बाबी जर आपण छोट्या स्तरावर सुरू केल्या आणि त्याच्यातून अनुभवातून मग जर मोठ्या प्रमाणात आपण हे वाढवलं
1: की जर शेतकऱ्याला फायदा होईल त्याचा.
0: दुसरं असं सांगा डॉक्टर साहेब की जसं तुम्ही म्हटलं की गिरिराज जे आहे हे आहे संकरित परंतु हे गावराणी आहे, तर याच जेव्हा मार्केटिंगचा जो तुमचा अनुभव आहे किंवा लोकांची आवड जी आहे की बुवा आपल्याला मांसाहारी जी मंडळी आहे तर ती याला प्रिफर करते का मार्केटमध्ये? याच्या रेटच्या फ्लक्च्युएशन म्हणतो आपण तशा प्रकारचं याच्यामध्ये काही दिसतं का आपल्याला? जसं पक्ष्याचा भाव सांगितला तुम्ही 100 रुपये, तर मला असं म्हणायचं की बुवा याच्या वजनानुसार काही भाव ठरतात का कधी आणि चवीनुसार सुद्धा बदल होतो का? जसं आपण तुम्ही सांगितलं की जे ओरिजिनल संकरित ब्रॉयलर्स आहेत ते ब्रॉयलर्स जे आहेत ते मार्केट्समध्ये नेले आणि हे मार्केट्समध्ये नेले ते बाजारामध्ये काही आपल्याला तफावत आढळते का?
1: नाही, तसं गिराजामध्ये अजून तरी आढळत नाही.
0: बरोबर.
1: ब्रॉयलरमध्ये आढळते कारण की ब्रॉयलरचे जे रेट निघतात ते नांदेड हैदराबाद या मार्केटनुसार निघतात.
0: बरं.
1: तर त्याच्यामध्ये तफावत असतो कधी 50 रुपये किंवा 40 रुपये या किलो प्रमाणे. पण गिराजा जे गावरानी सारखं दिसणारं जे ब्रीड आहे याला एक फिक्सच रेट असतो.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामुळे हमकास पैसे मिळून देतो हा.
0: बरोबर. आणि ही विक्री जी आहे तर ती वजनानुसार होत नाही का कसं? म्हणजे
1: वजनानुसारच होते.
0: वजनानुसार
1: 90 किंवा 100 रुपये किलो याप्रमाणेच आपण मार्केटला
0: आपण म्हणतो की साधारणतः 8 आठवड्याचं गिरिराज झाल्याच्या नंतर 1,350 ग्रॅम साधारणतः त्याच्यामध्ये वजन व्हायला पाहिजे असं माझ्या कानावर आहे. तर ते तेवढं वजन जर आपल्याला मिळालं तर त्याच्यात निश्चित भाव आपलं जर एखादं पिलू 1,000 ग्रॅमचं असेल तर थोडासा कमी भाव मिळेल. पण ऍव्हरेज जे तुम्ही सांगितलेलं आहे सर्वसाधारण त्याची सरासरी तरी आपण त्याच्यामध्ये 5,000 रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो. अतिशय चांगली माहिती डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे. शेतकरी बंधूंनो, गिरिराज कुक्कुटपालन करायचं झाल्यास कृषी विज्ञान केंद्र करडा येथील डॉक्टर रामटेके साहेब यांच्या पशुविज्ञान शाखेशी केव्हाही संपर्क करा. ते आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन देण्यास तयार आहेत. ते या ठिकाणी स्टुडिओत आले, त्याबद्दल स्वरांच्या वतीनं आपण सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. नमस्कार.
2: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. ₹15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 9604178861 आणि गणेश सोमवंशी, 8800016508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
3: आणि हे गीत आहे माणसाला पंख असतात या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे मीना खडीकर यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, आशा भोसले यांच्या आवाजात जुनं ते सोनं या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत घरकुल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची, गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं. आणि हे गीत ऐकूयात अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या आवाजात.
2: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253529421.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात चिमुकला पाहुणा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत मन्नाडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे स्नेहल वाटकर यांनी.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संत नामदेव यांची रचना, प्रसाद सावकार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं. आणि हे गीत ऐकूया थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सांगते ऐका या चित्रपटामधलं मधुबाला जव्हेरी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
3: ही गोष्ट माणसातल्या सापाची, त्याच्या पापाची.
4: माणसात सापे असतात?

त्याच्या आपल्याची नदी भोर धाव कपट एवढा तोटा मंदी भाव त्या महादेव पाटलाची नार गुणवती त्या महादेव पाटलाची नार गुणवती नावाने जानती वागणुकी नसती तिला मिळाला असला कवळ का पती काय असतील त्या असो दैवाच्या गती पाटलाची गावाला भीती तर उभ्या गावाला इच्छा ठाई जानकी होती आजी जानकी होती आजी जानकी होती आजी त्याच राजुरीच्या गावंदरी होता एक जवान शेतकरी पावसा नामे त्याची अस्तुरी रूपाची खांद तिचं गोरपण केतकीचं पान बांधा

0: बर मग पुढं
1: एकदा सखारामाची आणि पाटलाची झाली हाक नागदा बाबाची तेड पडली एकमेकाची
0: कशावर मग
1: त्यात

0: हा दुपाटील मनामंदी भ्याला, त्याने एक मनसुबा केला,
1: काय
0: सखारामाचा काटा काढण्याला।
1: अरे अरे,
0: त्यानं गाठला एक आणी मैत्र सावळ्या बलदंड दरोडे खोर।
1: अरे बापरे,
0: त्या सावळ्या दरोडे खोरानं जात जाऊन दिली पेटवून सख्याची खोप।
1: अरे अरे,

0: बरं मुरं झालं काय?
1: निसर्गानं होती आपली कामगिरी केली, बी धरणीवर पडली ती वरी अंकुर आली, होसा पोटीशी आहे ही गोष्ट सावळ्यान वळखली, वैराची लेक वैराच्या घरी जन्मली जन्म

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300-20888 या क्रमांकावर.
1: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
2: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
1: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादरकर्त्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.
8: ऐकूया अकलमंद या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कुमार सानू यांच्या स्वरात समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत दिलवाले या चित्रपटामधलं.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात। छलिया या चित्रपटामधलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं। संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीतरचना आहे वर्मा मलिक यांची, संगीत दिला आहे सोनिक ओमी यांनी, आणि हे गीत ऐकूयात दो बच्चे दस हात या चित्रपटामधलं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. हे गीत ऐकूया गेहरी चाल या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मैंने प्यार किया या चित्रपटामधलं टायटल सॉन्ग, SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताची शब्दरचना आहे असत भोपाली यांची, संगीतकार राम लक्ष्मण.

0: अनामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशी.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडई दुग्धामृत या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी आरजे मुग्धा मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या दुग्धामृतच्या विशेष कार्यक्रमात. डॉक्टर, नवीन नवीन प्रश्नांचा शोध आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभतो आहे. अनेक श्रोत्यांच्या मनातले वेगवेगळे प्रश्न आपल्याला आणखीन काही नवीन उत्तर देऊन जात आहेत आणि बरंच काही समजावून जात आहेत. अर्थातच त्याच्यासाठी तुमचं अमूल्य योगदान, तुमचं सहकार्य आमच्या सगळ्यांच्याच श्रोत्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहेत. तर आज सुद्धा असाच एक प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर हजर झालेली आहेत. ऐकूयात हा प्रश्न. डॉक्टर, मी एका छोट्या गावात राहते. आमच्या येथे पहिले 3 दिवस आईचे दूध देत नाहीत. ते कमी असतं, चांगलं नसतं, पिवळं चिकट घट्ट असतं, असं म्हणून ते बोळ्यांनी दूध पाजायची पद्धत आहे. कोणतं पण आणि गाईचं म्हशीचं असं दूध ते पाजतात. मला आता 9वा महिना लागलेला आहे. मी लहानाची मोठी मोठ्या शहरात झाले. मला हे जरा चुकीचं आहे अशी शंका आली. आपण WHO गाईडलाईन्स प्रमाणे मला मार्गदर्शन करावं ही विनंती. बाळ झाल्यानंतर कधी पाजू, कधीपासून माझं दूध देण्याने काही फायदे आहेत का? हे असं 3 दिवस वरचं दूध दिल्याने काही त्रास आहे का? माझ्या घरात तर मोठ्या सासूबाई, जाऊबाई, पणजी, आजी आहेत. त्या सर्वांनी घुटीची जय्यत तयारी केली आहे. त्या घुटी उगाळून द्यायच्या तयारीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी धुरी, बाज या सगळ्याची पण तयारी केलेली आहे. मी आता काय करू, मला समजेनासे झालेले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.
3: अगदी महत्वाचा प्रश्न तू मला विचारलेला आहेस बेटा, आणि खूप छान झालं की तू मला विचारलंस. आणि अजून बाळ यायचं आहे त्याच्या आधीच तू ही सगळी प्रिपरेशन करते आहेस हे खरंच मला कौतुकास्पद वाटतं. कारण बाळ हातात आल्यानंतर आई गोंधळून जाते, काय करायचं कळत नाही. त्यामुळं आधीपासून जर तयारी झालेली असेल, प्रेग्नन्सीत असतानाच ही सगळी माहिती घेतलेली असेल तर खूपच छान होतं. त्यामुळं खरंच तुझं खूप खूप कौतुक. आता पहिली गोष्ट अशी, बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श आणि 1 तासाच्या आत स्तनपानाला सुरुवात झाली पाहिजे अशी WHO पहिली गाईडलाईन आहे. म्हणजे प्रथम स्पर्श म्हणजे काय? बाळ जन्माला आलं की बाळाला आईला दाखवणं, बाळाच्या गालाला गाल लावणं, बाळाची आईने पापी घेणं आणि मग त्यामुळं आईला पान्हा फुटतो. आणि मग त्यावेळेला बाळाला आईच्या छातीवर पालथं ठेवायचं, म्हणजे बाळ क्रॉलिंग मुव्हमेंट्स करत ब्रेस्टपर्यंत जातं आणि बाळ स्तनपान करायला सुरुवात करतं. या प्रोसेसला साधारणतः 1 तास लागतो. अर्थातच बाळ नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असेल तर हे सगळं करता येतं. बाळाने छान झाल्या झाल्या रडलं, पहिला श्वास घेतला, बाळाचं वजन छान आहे, बाळ छान गुलाबी आहे, त्याला कोणताही शारीरिक प्रॉब्लेम नाही आहे, अशा कंडिशनमध्ये बाळ आईच्या छातीवर ठेवून ब्रेस्ट क्रॉल करता येतो. त्यामुळं पहिल्या 5 मिनिटाच्या आत जर बाळाला आईने बघितलं, स्पर्श झाला बाळाचा आईला, तर आईला त्याच्याबद्दल एक प्रेमाचा पान्हा फुटतो. आणि मग बाळाने स्तनपान करायला सुरुवात केली की चेक दूध यायला हळूहळू सुरुवात होते. बाळ आईच्या छातीवर ठेवलं की बाळाला जो पोटातल्या गर्भजलाला वास असतो, म्हणजेच ॲम्नियॉटिक फ्लुइडला वास असतो, तोच वास आईच्या निप्पलला येतो बरं का, आणि त्यामुळं बाळ स्तनांकडे आकर्षित होतं. तसंच बाळाला दिसत पण असतं, त्यामुळं डार्क कलरचे चॉकलेटी काळपट दिसणारे एरियोलाचे भाग बाळाला आकर्षित करतात. त्यामुळं बाळ हळूहळू तिकडे सरकतं. बाळाला आईचे हार्टबीट्स ऐकू येतात, त्यामुळं त्याला पोटातल्यासारखंच एकदम ओळखीचं वातावरण वाटायला लागतं. आणि त्याला भीती वाटत नाही, ते सरकतं आईच्या छातीकडे आणि मग बरोबर बाळ स्तन पकडतं आणि प्यायला सुरुवात करतं. बहुतेक वेळेला या सगळ्या प्रोसेसला एखादा तास लागतो. अर्थातच बाळ असं ठेवून नाही द्यायचं, कोणीतरी बाळ धरलं पाहिजे, मेडिकल अटेंडंट तिथे असला पाहिजे. लेबर रूममध्ये असेल तर सिस्टर्स असतात, किंवा समजा सीझर जरी झालेलं असेल तर खांद्याकडून बाळ लावता येतं आणि तिथे बालरोगतज्ञ किंवा ॲनस्थेटिस्ट किंवा सिस्टर असिस्टंट डॉक्टर कोणीतरी असतं आणि असं सुपरविजनखाली बाळाला जर का असा ब्रेस्ट क्रॉल करायला दिला तर स्तनपानाची यशस्वी सुरुवात होऊ शकते. त्यामुळं बाळाला झाल्या झाल्या पहिलं स्तनपान मिळणं एक तासाच्या हे अतिशय महत्त्वाचं आहे. WHO अजून काय सांगतं की 6 महिनेपर्यंत निव्वळ स्तनपान द्यायचं, म्हणजे घुटी नाही, बोनीसा नाही, बाळकडू नाही, उगाळलेलं काही खारीक बदाम किंवा उगाळलेलं कुठलंही चाटण नाही, पाणी नाही, मध नाही, वरचं दूध नाही, एक थेंब पण वरचं द्यायचं नाही. निव्वळ स्तनपान जर 6 महिन्यापर्यंत दिलं तर खरोखरीच बाळाला 1 रुपयाचं पण औषध लागत नाही बरं का, कारण बाळ तेवढं हेल्दी राहतं. त्यामुळं 6 महिने निव्वळ स्तनपान द्यायचं. पुढची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची म्हणजेच WHOची गाईडलाईन अशी आहे की 6 महिन्यानंतर बाळाला ताजा घरगुती स्वच्छतापूर्वक बनवलेला घन मऊ आहार द्यायचा आणि त्याच्याबरोबर स्तनपान चालू ठेवायचं. मग ते स्तनपान 2 वर्ष किंवा जर आईची आणि बाळाची इच्छा असेल तर त्याही नंतर 5 वर्षापर्यंत ते त्यांच्या यांनी चालू ठेवू शकतात. पण या सर्वात महत्त्वाची चौथी गाईडलाईन माहिती आहे का, बाळाशी सुसंवाद साधणे. त्याच्यामुळं बाळाशी सुसंवाद साधणे त्याच्यामुळं बाळाचा ब्रेन डेव्हलप होत असतो. बाळाचे जे 5 सेन्सेस असतात म्हणजेच बघणं, बाळाला आईचा चेहरा ओळखू येतो, आईचा चेहरा त्या दिसतो, नंतर बाळाला स्पर्श होतो, स्पर्शज्ञान समजतो, आईचा हात ओळखायला लागतो बाळ, बाळाला वास येतो, आईच्या दुधाचा वास, ॲम्नियोटिक फ्लुइडचा वास निपलला येतो, त्यामुळं बाळ एकदम कम्फर्टेबल राहतं, ऐकू येतं, बाळाला आईचे हार्टबीट्स ऐकू येतात. अशा पद्धतीनं बाळाची पंचेंद्रिय डेव्हलप होत असतात आणि त्या याच्यात जर आईने सुसंवाद साधला, आई बाळाकडे प्रेमाने बघते, बाळाच्या अंगावरून हात फिरवते, बाळाला गाणी म्हणते, बाळाशी बडबड गीतं बोलते, तर ह्या सगळ्यामध्ये बाळाची पंचेंद्रिय डेव्हलप होत असतात. आणि एक गंमत आहे बरं का, मुली बाळाशी बोलायला लाजतात, अगदी बिनधास बोला, काही वेळा चुकीचा अर्थ काढला जातो. आम्ही काय सांगतो की बाळाला जेव्हा समज आलेली असते 8-9 महिन्याच्या बाळाशी बोबडं बोलू नका, पण न्यूबॉर्न बाळाशी तुम्ही काही बोला गं, अगदी बोबडं बोला, वेड्यासारखं बोला, काहीही बोला, पण बाळाशी बोला. बाळाशी बोबडं बोलायचं नाही असं सांगितलंय असं ते गुगल करतात आणि बाळाशी बोलतच नाहीत, तर असं काही करू नका. न्यूबॉर्नशी तुम्ही काहीही बोला, पण बोला, पण त्याला वाईट म्हणू नका बरं का, तुम्हाला त्रास देतोस, तू फार वाईट.

0: तू फार असायच असं वाईट नका बोलू, छान बोला, प्रेमानी बोला त्याच्याशी. त्याला तुमचे रागाचे जेस्चर पण कळतात, तुम्ही डिप्रेस्ड असाल तर ते पण कळतं बरं का बाळाला, मग बाळ पण रडायला लागतं. त्यामुळं तुम्ही त्याच्याशी छान सुसंवाद साधा आणि या पद्धतीनं बाळाला जर का तुम्ही अंगावरती स्तनपान दिलं तर तुमचं बाळ नक्कीच हुशार होणार आहे. त्यामुळं ह्या सगळ्या WHOच्या गाईडलाईन्स आहेत. आता दुसरी गोष्ट अशी की बाळाला शेक दूध मिळायला पाहिजे. तू जो पुढचा प्रश्न महत्त्वाचा विचारलेला आहेस की शेक दूध द्यायचं की नाही आणि तिथल्या काही रीती आहेत, तर त्या खरोखरी तशा चुकीच्या आहेत बरं का. बाळाला जन्माला आल्यानंतर जे पहिलं शेक दूध असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं. त्याला पहिलं लसीकरण असं आम्ही बालरोगतज्ञ म्हणतो, कारण किंवा लिक्विड गोल्ड असं आईच्या दुधाला म्हटलं जातं. कारण आजपर्यंत तुझ्या शरीरामध्ये जे पण जंतू कधी न कधी गेलेले असतील त्या सर्व जंतूंच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती तुझ्या दुधातून तुझ्या बाळाला मिळत असते. त्यामुळं बाळाचं म्हणजे हे पहिलं लसीकरण आहे. आईचं चिक दूध हे बाळाचं पहिलं लसीकरण आहे. त्यामुळं बाळाला तुझं दूध पाजणं, जन्माला आल्यानंतर लगेच पाजणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते पिवळसर असतं कारण त्याच्यामध्ये विटॅमिन ए असतं, त्याच्यामध्ये सगळ्या अँटीबॉडीज असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. ते घट्ट आणि थोडं असतं कारण बाळाची भूक पण सुरुवातीच्या 2-3 दिवसामध्ये अतिशय थोडी असते. जन्माला आलेल्या बाळाचा स्टमक साईज हा एक पेऱ्या एवढा असतो. त्यामुळं पिऊन पिऊन बाळ किती पिणार, 5 ml पिणार. तुम्ही पिळून पाहिलं तर एखादा थेंब दिसेल, पण बाळ जेव्हा सक करायला लागतं तेव्हा जे व्हॅक्युम तयार होतं आणि निगेटिव्ह सक्शन फोर्स असतो त्यामुळं बाळाच्या पोटात बरोबर 5 ml जातं. पण तुम्ही सारखं सारखं बाळाला छातीला लावलं तर ते बाळाला मिळेल ना, नाही तर काय होतं. माता आमच्याकडे येतात तेव्हा 3 दिवस त्यांनी पाजलेलं नसतं आणि मग छाती दगडासारखी कडक झालेली असते, एंगॉजमेंट झालेली असते, आणि मग नंतर बाळ कडक छाती आहे म्हणून घेऊ शकत नाही. म्हणजे आधी त्या बाळाला दिलं जात नाही त्याच्याजवळ, आणि 3 दिवसानंतर जेव्हा बाळ दिलं जातं तेव्हा ती कडक छाती त्याच्यावर बाळाचं तोंड टिकू शकत नाही, ग्रास करू शकत नाही. मग ती अतिशय दुःख वेदनांनी आमच्याकडे येते. त्यामुळं असं करण्यापेक्षा बाळाला जन्माला आल्यानंतर जर लगेचच छातीला लावलं तर कमीत कमी आईला एंगॉजमेंट होणार नाही, हा आईला फायदा आहे. आणि त्याच्याचबरोबर बाळाला हे सगळे फायदे नाही का मिळणार, त्याच्याबरोबर बाळाची गट इम्युनिटी, गट मॅच्युरिटी होते, बाळाचा जो इंटेस्टाईन असतो तो लवकर डेव्हलप होतो, 3-र्या दिवशी प्रत्येक बाळाला कावीळ होते. तर त्या कावीळीचं प्रमाण आईचा दूध जर लवकर चालू झालं असेल तर ते खूप कमी होतं, म्हणजे खूप सिरियस प्रमाणात कावीळ वाढत नाही. बाळाला अँटीबॉडीज मिळालेल्या असतात त्यामुळं शक्यता इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप कमी होते. आणि बाळाचं गट मॅच्युरिटी झाल्यामुळं काळीशी लवकर निघून जाते, मेकोनियम लवकर निघून जातो आणि बाळ हेल्दी राहतं आणि छान राहतं. त्यामुळं बाळाला पहिल्या 3 दिवसातलं चिक दूध हे मिळालंच पाहिजे. दुसरं म्हणजे बाळाला हे वरचं काहीही द्यायचं नाही, हे घुटी बिटी उगाळून दिल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यातून जंतुसंपर्क होऊ शकतो, बाळाला सेप्सिस होऊ शकतो आणि बाळाला परत ॲडमिट करायची वेळ येऊ शकते किंवा जुलाब होऊ शकतात. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की बाळाच्या लिव्हरला ते चांगलं नाही आहे. बाळाच्या शरीराला जे पण योग्य आहे त्या पद्धतीनं त्या प्रपोर्शनमध्ये आईचं दूध तयार होतं. बाळ जर प्रीमॅच्युअर असेल तर त्या पद्धतीनं दुधातले सगळे प्रोटीन्स आणि विटॅमिन्स बॅलन्स केले जातात. बाळ जर पोस्ट मॅच्युअर असेल म्हणजे 9 महिन्याच्यापेक्षा थोडे जास्त दिवस पोटात राहिलं असेल तर त्या पद्धतीनं दूध तयार होतं. त्यामुळं बाळाची गरज जशी आहे तसं आईचं शरीर दूध तयार करतं. आणि मग अशा कंडिशनमध्ये बाळाला दुसरं दूध का बरं पाजायचं? तुम्ही बघितलं आहे का की हरिण गेलं आहे आणि हत्तीचं दूध पाजलं आहे, किंवा सिंहिण गेली आणि वाघिणीचं दूध मागत आहे? मग आपणच माणसं का बरं असं कुणाचंही दूध कुणालाही पाजतो? आईचं दूध बाळासाठी आणि प्राण्यांचं दूध प्राण्यांसाठी ना, किती फरक आहे. गाई म्हशीचं वासरू हे जन्माला आल्या आल्या उभं राहतं, तेच माणसाचं बाळ उभं राहायला 9 महिने लागतात. मग त्यांच्या दुधाची क्वालिटी आणि आपली क्वालिटी काही सारखी असणार आहे का? एवढं साधं समजून घ्यावं आणि आपण पाजू नये दुसऱ्या प्राण्यांचं दूध बाळांना. आईचं दूध हे सगळ्यात दी बेस्ट असतं. त्याचे सगळे फायदे आपण पुढच्या भागामध्ये बघूया हवं तर. पण आत्ता मी चीक दुधाचे फायदे तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ते 8 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभरात साजरा केला जातो. जगभरामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. आता वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ॲक्शन म्हणजेच वाबा यांचं यावर्षीचं ऑफिशियल 2026 स्लोगन काय आहे बघूया आपण. ब्रेस्टफीडिंग फॉर ए सस्टेनेबल स्टार्ट इन लाईफ स्ट्रेंथन दॅट वर्क्स. म्हणजेच अगदी जन्मापासून पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श देणं आणि पहिल्या 1 तासाच्या आत बाळाला स्तनपान देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं हा सस्टेनेबल स्टार्ट होणार आहे. म्हणजे जर इमिजिएटली बाळाला आईचं दूध मिळालं तर ते लॅचिंग वगैरे नवीन नंतर शिकावंच लागत नाही ना. बाळांनी आधी काहीतरी चुकीचं शिकायचं, बाटलीने प्यायला शिकायचं आणि मग नंतर त्याला ते विसरायला लावायचं आणि स्तनपान शिकवायचं. अशा कॉम्प्लेक्स पद्धतीपेक्षा आपण जे नैसर्गिक आहे त्याच्यात इंटरफिअर करायचं कशाला. बाळ जन्माला आल्या आल्या जर बाळाला छातीला लावलं तर बाळ चुकीच्या गोष्टी शिकणार पण नाही आणि त्या त्याला विसरायला पण लावायला लागणार नाहीत ना. म्हणजे हे कसं झालं की मोबाईलचं ॲडिक्शन लावायचं आणि ते विसरायला लावायचं, तो हिसकून घ्यायचा आणि मग ते मूल रडायला लागलं की मग त्याला मोबाईल पाहणं किती वाईट आहे हे लेक्चर द्यायचं. दोन्हीकडे सेमच चुका चालू आहेत. म्हणजे मी डेव्हलपमेंटल आणि ॲडोलेसन्स पिडियाट्रिशियन पण आहे आणि लॅक्टेशन कन्सल्टंट पण आहे म्हणून मी ही गंमत सांगते की तसंच हे होतं ना की बाळाला आधी काहीतरी चुकीचं द्यायचं, फॉर्म्युला द्यायचं, बॉटली लिहायची, आईचं दूध बंद पाडायचं आणि नंतर मग लक्षात आलं की अरे आईचं दूध किती महत्त्वाचं आहे मग ते चालू करायचं. याच्यापेक्षा बाळाला जन्माला आल्याबरोबर आईकडे देणं आणि छातीला लावणं, तिला सपोर्ट करणं, कोणीतरी बाळ धरून आईच्या छातीशी धरणं आणि त्यांना एकमेकांबरोबर राहायला अलाउ करणं, त्यांना एकमेकांचा सहवास मिळू देणं, स्किन टू स्किन स्पर्श देणं, यातून हा सस्टेनेबल स्टार्ट होणार आहे. त्यामुळं बाळाला आईच्या जवळ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मला खात्री आहे की तुझ्या घरातल्या सगळ्या आजी पणजी काकू सगळ्यांनी पण हे ऐकलं असेल आणि मला वाटतं सगळ्यांना हे पटलं असेल की आता वरचं काहीही द्यायचं नाही. आणि तू जो राहिलेला प्रश्न विचारलास की धुरी शेक तर हे पण नाही द्यायचं बरं का बाळाला. त्या धुरामुळं ॲलर्जी होते, कफ येतो, किंवा त्या शेक देताना एखादी ठिणगी जर उरली तर बाळाला बर्न्स झालेले मी बघितलेले आहेत. ह्या 40 वर्षाच्या पिडियाट्रिक प्रॅक्टिसमध्ये अशीही किती बाळं मला बघायला मिळालेली आहेत. त्यामुळं हे काही करू नका ना. साधं सिम्पल बाळाला आईच्या छातीला लावणं, दुसरं म्हणजे घरातल्यांनी अतिशय प्रेमाने हलक्या हाताने साधं मालिश करून छान आंघोळ घालणं, शेक धुरी काही न करता, झोळी वगैरे काही न वापरता आईच्या कुशीत बाळाला झोपणं, या साध्या सिम्पल गोष्टी आहेत की ज्याच्यावरती स्तनपानाची यशस्वीता अवलंबून आहे. धन्यवाद.
1: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या प्रश्नांचं आपण केलंय. खरोखरच आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे उद्बोधक ठरलाय. तुम्ही छान मार्गदर्शन केलं. मंडळी आजच्या पुरता आपण इथेच थांबत आहोत, पण पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अचानक पैशांची गरज आहे पण एवढी मोडायची नाही, मग काळजी कशाची. विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या. काय सुविधा आहेत? फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन. वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया मिस्टर नटवरलाल या चित्रपटामधलं गीताला संगीत

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरण आपले स्वागत करतो। श्रोतेहो, नुकतीच गुरुपौर्णिमा साजरी झाली, अनेक गुरुजनांचे पूजन करण्यात आले आणि गुरु हा आपल्या जीवनात महत्त्वाचा भाग असतो। गुरुविना ज्ञान नाही असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे की गुरु असल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही। अशाच एका गुरूंना आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे, ते म्हणजे संजय मराठे सर। संजय मराठे सर हे नाशिक जिमखान्यामध्ये क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम बघत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीपट्टू, सत्यजित बच्छाव, नीलचंद्रात्रे, आखाडे अशा अनेक मुलं घडत आहेत आणि घडलेले आहेत। याच गुरूंशी आज आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे पालक आणि प्रशिक्षक यांच्यातला संवाद। सर्वप्रथम तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पालक आणि प्रशिक्षक यांच्यातला संवाद कसा असावा?
6: सगळ्यात महत्त्वाचं सर की पालकांनी जेव्हा एखाद्या कोचिंगमध्ये किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये टाकण्याकरता जेव्हा तुम्ही चौकशी करायला जाता, तर त्या प्रशिक्षकांनी आत्तापर्यंत किती मुलांना कुठं त्यांच्या क्रिकेटमध्ये असो किंवा कुठल्याही स्पोर्ट्समध्ये त्यांनी काय ना त्यांचे खेळाडूंना घडवलं आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। त्या अकॅडमीमधनं किती मुलं वरच्या लेवलला कुठल्या स्तरावर खेळलेली आहेत त्याची तुम्ही पडताळणी केली गेली पाहिजे, तेव्हा तुम्हाला त्या प्रशिक्षकामधला गुण कळत असतो की त्या प्रशिक्षकामध्ये त्यांनी किती मोठे खेळाडूंना घडवले हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं त्यावेळेस तुम्ही पुढच्या गोष्टी त्या अकॅडमीमध्ये तुम्ही टाकू शकता तुमच्या मुलाला।
5: सर, एक सुरुवात अशी असते का मुलाला कोणत्या वयात त्या याच्यात आपण टाकलं गेलं पाहिजे की प्रशिक्षणासाठी जे वय महत्त्वाचं असतं ते कोणतं वय म्हणता येईल आपल्याला?
6: प्रत्येक मुलाचं बॉल सेन्स म्हणजे क्रिकेटमधलं मी सांगतो की फार वेगवेगळं असतं, कारण काही मुलांना बॉल सेन्स हा 6व्या वर्षी येतो, काही मुलांना तोच बॉल सेन्स हे 7व्या 8व्या वर्षी येतो। तर त्याच्यामुळे की प्रत्येक मुलाचं जे आहे ते पालकांना ज्ञात असलं पाहिजे की आपल्या मुलामध्ये काय कॅपॅबिलिटी आहे, म्हणजे ते जेव्हा तुम्हाला ओळखता आली तर ठीक, नाही तर तुम्ही एका प्रशिक्षकाकडे घेऊन जा, ते तुमच्या मुलाला ओळखून मध्ये तुम्हाला सांगू शकतात की ह्याला तुम्ही अकॅडमीमध्ये टाका।
5: बरं, ज्यावेळेस मुलगा एखाद्या कोचिंग सेंटरला जात असतो, नाव नोंदणी केलेली असते, त्यावेळेस पॅरेंट्स काहीतरी स्वप्न घेऊन आलेला असतो, म्हणजे थोडा आधीचा काळ बघितला तर गावस्कर, सचिन, मधला काळ बघितला तर विराट कोहली आणि आत्ताचा काळ बघितला तर वैभव सूर्यवंशी। आता वैभव सूर्यवंशी जो लहान वयात तयार झाला त्या वयात काहींना वाटतं की माझा मुलगा त्या वयात तयार व्हावा, या संदर्भात आपण काय बोलू?
6: नक्कीच सर, आता प्रत्येक मुलाचं पालकांचं स्वप्न आहे की माझा मुलगा हा विराट कोहली, वैभव सूर्यवंशी,

0: क्रिकेट खेळायला आवड आहे, पण ती मला नाही मिळाली तर माझ्या मुलांतर क्रिकेट खेळावं.
1: नक्कीच नक्कीच. आता तर मी बघत असतो की प्रत्येक पालकांना असंच म्हणायचं असतं की मला जे नाही भेटलं ते माझ्या मुलाला भेटलं पाहिजे. नक्कीच मला तरी वाटतं आता पालकांनी मुलांना सपोर्ट केला गेला पाहिजे, पण त्याचा मुला जे तुमचे मुलं आहेत ते किती फायदा घेतात, त्याचा दुर्फायदा किती होतोय हे पण बघितलं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट न मागता तुम्हाला एखाद्या म्हणजे मुलाला तुम्ही दिली तर त्या न मागता मिळालेली गोष्टीची व्हॅल्यू त्या मुलाला राहत नाही. म्हणून खेळ खेळताना प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, तुम्ही एखादा पर्टिक्युलर त्याला टार्गेट दिल्यानंतर तू हे कम्प्लीट केलं का तुला ही गोष्ट मिळेल, हे जेव्हा तुम्ही त्याला सवय लावली तर त्याच्या अंगीकारणी लागते. म्हणजे एखादं टार्गेट मिळालं, आता आम्ही क्रिकेटमध्ये असंच करतो की एखाद्या मुलाने 50 रन 100 रन केले किंवा 5 विकेट्स घेतल्या की तू 100 रन केले की तुला मी एक गिफ्ट देईल, 5 विकेट्स घेतल्या की तुला गिफ्ट देईल, हे जेव्हा त्या मुलाला सवय लागते ना की तेव्हा त्याच्यामध्ये अरे मी चांगलं केलं तर मला रिकग्निशन मिळतं, मला एक गिफ्ट मिळतं, मग तो मुलगा चांगलं करायचा प्रयत्न करत असतो. न मागता काय कुणाला काहीही भेटलं तर तो त्याला अजून काही मोटिवेट होण्याचं काहीच राहत नाही. म्हणून प्रत्येक पालकांना माझी विनंती आहे की मुलांना सगळ्या गोष्टी एकदम देऊ नका, त्याला हार्डवर्क करायला शिका, कारण कुठलीही गोष्ट हार्डवर्क केल्याशिवाय मिळत नाही. आणि आजकालची तर पिढीला तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे एज ग्रुपचं क्रिकेट असो किंवा मोठ्यांचं क्रिकेट बघू, तुम्ही कॉम्पिटिशन ही भरमसाठ आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला जर चांगलं क्रिकेटर घडवत असाल म्हणजे पाहायचं असेल तर तुम्ही मुलाला टफ क्रिकेटर बनवायचा प्रयत्न करा, चांगला क्रिकेटर, आणि कॉम्पिटिशनमध्ये तो सर्व्हाइव्ह कसा करू शकतो अशा याच्यामध्ये करायला पाहिजे.
0: त्यावेळेस तुम्ही आता कॉम्पिटिशन म्हणतात, अशीच कॉम्पिटिशन अनेक म्हणजे खेळाडूंमध्ये पण चालती. पॅरेंट्स काय म्हणतो की बघ तिने इतके रन केले तुला नाही करता आले, बघ तिने इतके विकेट घेतले तुला नाही घेता आले, मग त्या मुलावर जे बॉदरेशन आणलं जातं त्याच्यातून तो एक तर मग तो खेळ तरी सोडून देतो किंवा चिडचिडेपणा करतो किंवा तो आणखी वेगळं त्याचं वर्तणूक व्हायला लागते. याबद्दल आपण काय म्हणत?
1: नक्की सर, कारण असं मी खूपदा बघत असतो की पालक हे जे आहेत ना हे प्रत्येक आपल्या मुलाचं दुसऱ्या मुलाचंही कम्पेअर करतात. मला तरी वाटतं कधीही प्रत्येक मुलगा हा डिफरंट असतो. ज्या मुलामध्ये जे आहे ते तुमच्या मुलामध्ये असणार त्या गोष्टी त्या दुसऱ्या मुलामध्ये नसणार. आपला मुलगा चांगला आहे हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही मुलाला पालकांनी फोर्स नाही केला पाहिजे तू 100 रन करच किंवा 5 विकेट घेच. तुम्ही त्याला आधी प्रोत्साहित करा की तू ह्या मॅचला जी बॉलिंग टाकली किंवा ह्या मॅचला बॅटिंग केली त्याच्यापेक्षा पुढच्या मॅचला कशी बेटर करू शकतो, बॅटिंग असो बॉलिंग असो, ती कशी बेटर करशील, तुझ्या त्याच्यामुळे तुमच्या टीमला कसा फायदा होईल हे तुम्ही बघा. हे जेव्हा तुम्ही प्रोत्साहित केलं बघा तुमचा मुलगा कसा चांगला परफॉर्म करतो. ऑलवेज विश्वास ठेवा तुमच्या मुलावर की नाही तुम्ही जे शिकव तू शिकलेला आहे तू चांगला करतोय तू पुढच्या मॅचला पण प्रयत्न कर. तुम्ही मोटिवेट करायचा प्रयत्न करा, तुम्ही त्याला प्रेशर देऊन केला तर अजिबात मुलामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही होणार. त्याच्या मनामध्ये अशी भावना तयार होईल की मी कुठेतरी कमी आहे. हे जेव्हा त्याच्या मनामध्ये घर करायला लागले तर तो पुढे कधीही जाऊ शकत नाही.
0: सर, काही वेळेस असं होतं की एखादा कोच किंवा प्रशिक्षक त्या मुलाला बोलले किंवा त्याला काही म्हटले की अरे बाबा तू असं खेळ तुला खेळता येत नाही थोडा बाजलो आहे, तोच मुलगा घरी जाऊन आपल्या पॅरेंट्सला सांगतो आणि पॅरेंट्स त्याची बाजू घेऊन कदाचित त्या प्रशिक्षकाला विचारायला येतात की तुम्ही असे का बोलले किंवा तुम्ही एक असं बोलायला नको होतं वगैरे, तर त्यावेळेस तुम्ही काय भूमिका काय गेला पाहिजे
1: प्रशिक्षकांनी? कुठलाही प्रशिक्षक हा जेव्हा एखाद्या प्लेयरला रागवतो खेळाडूला रागवतो ते कशासाठी रागवतो की त्याच्यातला चांगला खेळाडू बाहेर यावा म्हणून. बरोबर, त्याच्यात जे तो बघत असतो की हा आता 50% देतोय त्याची अपेक्षा असते आणि 100% देऊ शकतो त्याच्यामध्ये तेवढी कॅपॅबिलिटी आहे म्हणून तो त्या खेळाडूला लागत असतो. पण जेव्हा आजकालची मुलं आहेत कारण ती सवय शाळेपासून लागते की मला माझ्या शाळेतल्या सरांनी दाखवलं मग तो मुलगा घरी जाऊन सांगतो मग पालक शाळेत येतात मग शाळेत प्रिन्सिपलला सांगतात की माझ्या मुलाला लागवलं. ॲक्च्युली शाळेमधलं आणि ग्राउंडवरचं हे टोटली वेगळं आहे.

0: मुलाला जेव्हा एखादा प्रशिक्षक रागवतो याचा अर्थ असा होतो की त्या प्रशिक्षकाला त्या मुलाकडनं त्याच्यातनं बेस्ट काढायचं असतं म्हणून त्याला रागवत असतं. त्याला म्हणजे काही कसं असतं ना, आपण म्हणतो ना की मी एखाद्या खेळाडूला जर रागवलं तर त्यांनी त्याच्यातनं चांगल्यातलं चांगलं जे आहे ते बाहेर निघेल. काहींना असं समजतो आपण की गोड बनवून होतं, काहींना थोडं रागवून होतं. ते प्रत्येक खेळाडूला वेगवेगळं मॅटर करत, म्हणजे काहींना गुंजारून होतो, काहींना छडी मारून होतो. तसंच
1: तुम्ही शाळेचाच विषय घेतला, त्याच अनुषंगाने आपण बोलू. शाळेत शिकवल्यानंतर जसं शिक्षक होमवर्क देतात तसा आपण प्रशिक्षण दिल्यानंतर मुलांनी त्याचा होमवर्क करायला हवा की नाही?
0: डेफिनेटली ज्या काही गोष्टी तुम्हाला अकॅडमीमध्ये सांगितल्या गेल्या किंवा त्याचे पर्टिक्युलर ड्रिल दिलं गेलं आहे तर ते तुम्ही घरी केलंच पाहिजे. आता मी प्रत्येक मुलाला शॅडो प्रॅक्टिस करायला लागतो. आजकाल खूप ग्राउंड जर अवेलेबल नाही आहे पण घरी गेल्यानंतर ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या रूममध्ये शॅडो बॉलिंगची करा, बॅटिंगची करा, ते करू शकता. इमॅजिनेशन ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही इमॅजिन करताय खेळताना, मॅनिफेस्ट करताय, तेव्हा गोष्टी ह्या सगळ्या ह्या करेक्ट होत असतात.
1: आपण जे सत्यजित बच्चाव म्हणा, नीलचंद रात्रे किंवा आणखी जे उगवते तारे यांना घडवत असताना यांच्यातला कॉमन पॉईंट काय तुम्ही सांगाल की त्यांच्यात हे कॉमन होतं आणि त्याच्यामुळे ते मुलं पुढे गेले?
0: कॉमन प्रत्येक खेळाडू वेगवेगळा असतो. कॉमन असं एस सच असं काही नव्हतं. आता थोडक्यात तुम्हाला सत्यजितचं उदाहरण देतो. सत्यजित हा लहानपणी असताना पास बनवून टाकायचा, पण मग त्याच्यातला मॅच चालू असताना त्याला स्पिन टाकायला हवी, तिथून मग तो आता तुम्ही बघितलं की तो मोठा क्रिकेटर झाला. थोडक्यात नीलचं बघा, नील हा पहिल्यापासून लेफ्ट हँड स्पिनच टाकतोय. ते त्याच्यातल्या ज्या गोष्टी त्या ह्या प्रत्येक प्रशिक्षकाने एका खेळाडूमध्ये काय टॅलेंट आहे हे ओळखणं गरजेचं असतं. तुम्ही त्याच्यावर जेव्हा तुम्हाला लवकर ओळखता आलं की ह्याच्यातला मेन टॅलेंट काय आहे तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकता, मग त्याच्यातला शार्पन करू शकता. म्हणजे याच्यामध्ये लेफ्ट हँड स्पिन आहे किंवा याच्यात लेग स्पिनर चांगला आहे किंवा याच्यात विकेट किपर आहे किंवा हा ओपनिंग बॅट्समन नवीन बॉल चांगला खेळू शकतो किंवा हा इनिंग चांगली कॅरी करू शकतो, मग ह्याला तुम्ही कुठे खेळू शकता हे प्रशिक्षकाने बघितलं गरजेचं आहे. आणि हे तुम्ही नेट्समध्ये जेव्हा तुम्ही फोकस करून त्या प्रत्येक खेळाडूचं व्यवस्थित बघितलं तेव्हा तुम्हालाच मिळू शकतो.
1: नाही सर, तुम्ही ते बोलले बरोबर आहे, परंतु माझं मत काय होतं म्हणणं की कॉमन म्हणजे एखादा जो प्लेअर असतो त्याचं कॉमन म्हणजे असं असतं का तो टायमाचा बांधलेला असतो किंवा टाईमशीर येणारा असतो, रेग्युलर प्रॅक्टिस करणारा असतो, अशातले यांच्यातले काही कॉमन असे होते का?
0: सर कॉमन या सगळ्यांमधलं एक कॉमन आहे की ते क्रिकेटवर जीवापार प्रेम करणार. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जसं सत्यजित झाला, नीव झाला किंवा आता तेच माझ्याकडे असलेले श्रेयस शेखरे झाला, उत्सव आखाडे झाले, हे जे खेळाडू आहेत हे किंवा श्री बोंबले झालं, हे जे खेळाडू आहेत हे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं जे सांगितलेलं आहे ते डोळे मला सरांनी सांगितलं आहे हे करायचं म्हणजे करणार. त्याच्यानंतर वेळेवर जो वेळ दिला आहे त्या वेळेवर ग्राउंडवर पोहोचणार, ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ते टायमात टाईम करणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं की आदेश जो सरांनी सांगितला तो फायनल आदेश.
1: बरोबर,
0: हे जेव्हा त्यांना कळलं की मला जे सरांनी सांगितलं आहे मी कम्प्लीट केल्याशिवाय मी माझी प्रॅक्टिस थांबवणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यांच्यामध्ये कॉमन होतं. आणि क्रिकेटवर असीम प्रेम, शिकायची जबरदस्त इच्छा हे त्याच्यामध्ये होते सगळ्यांमध्ये.
1: असं म्हणता येईल का या सर्व गोष्टीमुळेच ते पुढे गेले?
0: डेफिनेटली सर, कारण हे जे खेळाडू त्यांच्यामध्ये क्रिकेट हे त्यांच्या मनापासून त्यांना खेळायची इच्छा होती आणि त्यांच्यामध्ये काही गोष्टी होत्या त्या आपण हेरल्या आणि त्यांना पुढे नेण्यासाठी आपण त्यांना हातभार लावला असंच म्हणता येईल.
1: ह्याच्याच पुढचा प्रश्न असा आहे आपल्याला की काही असं असतं का काही मुलं आई वडिलांचे लाडाचे असतात, ते लाडाचे मुलं इथं आणून ठेवले जातात आणि त्यांना असं नका करू तसं नका करू असं पण सांगितलं जातं. त्या विषयी
0: लाडाची मुलं त्यांनी स्पोर्ट्स नाही घ्यायला पाहिजे, कारण लाड जे आहे ते घरापुरतेच आहेत, ग्राउंडवर लाड नाही. कारण जर तुम्हाला पालकांना मी स्पेशली सांगू शकतो, जर तुम्हाला लाड करायचे आहेत तर ग्राउंडवर अजिबात नाही पाठवायचे, कारण ग्राउंडवर कोणीही कुणाचे लाड करत नाही. तुम्हाला जोपर्यंत घाम अंगातनं निघत नाही तोपर्यंत कुठलीही चांगली गोष्ट तुम्हाला मिळत नाही, म्हणजे तुम्ही स्किल शिकू नाही शकत. त्याच्यानंतर मेहनत जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुझं फिजिकल फिटनेस चांगला होऊ नाही शकत.
1: बरोबर,
0: ते लाड हा ग्राउंडवर नाही होऊ शकत.
1: सर, आपल्याला अखेरचा प्रश्न की आपण पालकांना काय संदेश देऊ इच्छितो?
0: पालकांना हाच संदेश द्यावा की तुम्ही एखाद्या अकॅडमीमध्ये मुलांना टाकाल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्रशिक्षकावर 100% विश्वास ठेवा. आणि कारण तुम्ही, मी माझ्या पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं, कारण तुम्ही पूर्ण प्रशिक्षकाची पडताळणी केल्यानंतरच तुमच्या मुलाला तिथे टाकलं आहे, त्याच्यामुळेच मी सांगतो की जर तुम्ही त्या मुलाला तिथे सोडलं आहे तर तुम्ही त्या प्रशिक्षकावर पूर्ण विश्वास ठेवा. तो तुमच्या मुलाला किंवा मुलीला हा डेफिनेटली चांगला स्पोर्ट्समन किंवा क्रिकेटपटू क्रिकेटपटू त्यांना घडवेल असं मला वाटतं.
1: तर निश्चितच आपला हा संदेश पालकांनी ऐकला असेल आणि जे भविष्यात येणारे खेळाडू ते या मुलाखतीतून काहीतरी घेऊन पुढे निघतील आणि चांगले क्रिकेटपटू तयार होतील. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते, ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
4: हम आपके है कौन या चित्रपटामधला रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: हम आपके है कोण या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. रवींद्र रावल यांच्या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.
1: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
0: आता आपण ऐकणार आहोत देव कोहली यांची गीतरचना कभी अजनबी थे या चित्रपटामधली. गीताला संगीत आहे विजय सिंग यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत आहे छोटे सरकार या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया दो आखे या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत, संगीतकार हंसराज भाई यांचं.
3: आंखों में चटकी, सीने में खटकी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: जगजीत कौर आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं कैफे आजमी यांचं गीत आता ऐकूयात. हिर रांझा या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: देश परदेश या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: ट्रॅफिक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात 1990 साली आलेल्या CID या चित्रपटामधलं. हे गीत आहे अंजान यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत सुदेश भोसले यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं इंद्रजीत. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बनमन यांचं.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो शब्दगंध या कार्यक्रमामध्ये आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज आपण ऐकणार आहोत मंगेश पाडगावकर यांचं एक गीत, श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे आणि अरुण दाते यांनी ते गायलेलं आहे. शब्द आहेत शाहण्याने आपुले थडगे खणावे आणि खण

हे गाणं पूर्ण ऐकलं तेव्हा मला कळला या शब्दांचा अर्थ. कारण पहिल्या कडव्यामध्ये जे शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे याचा संदर्भ जो आहे तो पुढच्या ओळीमध्ये आहे. पुढच्या ओळीत ते म्हणतात, जे मुळी नाहीच त्याचीही प्रतीक्षा. जे मुळी नाहीच त्याचीही प्रतीक्षा. बघा बरं, जे नाहीच आहे त्याची वाट पाहणं म्हणजे काय? शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे. अहो, शहाण्या माणसानी कधी आपलंच थडगं खणायचं हे पाहिलंय का कुणी? किंवा शहाण्यानी आपलं थडगं खणताना गाणं म्हटलेलं कुणी ऐकलंय का? पण आपण नेहमी तेच करत असतो. आपण जे नाही त्याचीच वाट बघत बसतो, जे नाही त्याच्या मागे फिरत असतो. आणि हे करणं म्हणजे शहाण्या माणसाने आपलंच थडगं खणण्यासारखं आहे. काय छान शब्द आहेत. जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा. माणूस प्रत्येक वेळी तेच करत असतो की जे मिळत नाही त्याच्याच मागे मागे मागे जात असतो. जी गोष्ट आपल्या हातातली नाही, जी गोष्ट आपल्याला मिळूच शकणार नाही, त्या गोष्टीची वाट पाहणं म्हणजे आपल्या हाताने आपलं थडगं खणण्यासारखं आहे. जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा, व्यर्थ डोळ्यांनी असे येथे शिणावे. आपल्या डोळ्यांना उगाच त्रास देण्यासारखं आहे ना हो. जे नाही त्याची वाट पाहणं. पुढच्या कडव्यामध्ये त्यांनी छान म्हटलंय, सोबतीला राहती जखमाच अंती, लाभता सांगात का कोणी कणावे. श्रोते हो, प्रेम ही गोष्ट अशीच आहे. सोबतीला राहती जखमाच अंती. ज्याने प्रेम केलंय ना त्याला समजेल. प्रेम तुम्हाला मिळेलच याची कुठलीही शाश्वती नसते. आणि प्रेमामध्ये बऱ्याच वेळा अपयशच येतं. आणि हे ज्यावेळेस अपयश येतं तेव्हा सोबतीला राहती जखमाच अंती हे सत्य आहे. पुढच्या कडव्यात ते छान म्हणतात, गुंतलेले आतडे होते निरुत्तर, डोंगरातून घोष प्रश्नांचा दुणावे. आतडं गुंतलेलं असतं. अहो, जेव्हा माणसाला जिव्हाळी लागते, एक साधं नखाचं टोक उडताना जर कधी जिव्हाळी लागली तर किती त्रास होतो. आणि इथे तर आतडंच गुंतलेलं असतं. आपण म्हणतो ना प्रेमामध्ये की हृदय दुसऱ्याला देऊन बसतो. आणि जेव्हा हृदयच दुसऱ्याला देऊन बसतो तेव्हा काय अवस्था होत असेल मनाची. गुंतलेले आतडे होते निरुत्तर, डोंगरातून घोष प्रश्नांचा दुणावे. बघा तुम्ही, एखाद्या डोंगराच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जोरात आरोळी मारली तर ते पुन्हा आपल्याचकडे ते शब्द येतात, घुमत राहतात. तसं हे गुंतलेलं आतडं जे आहे ते निरुत्तर होताना आपल्याचकडे सगळे प्रश्न येत असतात हे त्यांना त्याच्यातून सांगायचं आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी सांगितलंय, सुशीला काळोख जाणे तोच जाणे. सुशीला काळोख जाणे तोच जाणे, आपुल्याला आपुला तारा खुणावे. आपुल्याला आपुला तारा खुणावे, शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे. श्रोते हो, आता सध्या तर लॉकडाऊन चालू आहे. 4 महिने झाले तिची माझी भेट नाही आहे. भेट होऊ शकेल अशी स्थिती पण नाही आहे. भेटायचं तर कुठे भेटणार हा पण मोठा प्रश्न आहे. बोलायचं म्हटलं तर फोनवरती बोलता पण येत नाही अशी परिस्थिती आहे. कारण लॉकडाऊनमुळे सगळे घरात, तिच्याही घरात सगळे असणार, माझ्याही घरात सगळे, मग बोलता येत नाही. प्रातिनिधिक उदाहरण आहे.

सगळ्यांच्याच आयुष्यात हाच प्रश्न आहे, हीच परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा गुंतलेले आतडे होते निरुत्तर. जिथे हृदय अडकलेलं असतं तिथे या सगळ्या प्रश्नांमधून वाट काढायची कशी, हाच मनात विचार चाललेला असतो. जे मिळणार नाहीये, जे होणार नाहीये, जिथे आपल्याला जाता येणार नाहीये, जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा, व्यर्थ डोळ्यांनी असे येथे शिणावे, तरीही आपण वाट पाहतोच की. कुठेतरी आशेचा किरण आहे, कुठेतरी असं वाटतंय ही कोविड 19 ची स्थिती पालटेल, सगळं परत स्वच्छ होईल, मी कुठेतरी तर भेटू शकेल तिला. जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा, अहो जे नाहीच आहे त्याची प्रतीक्षा करणं खरंच शहाण्याने आपुले थडगे खणावे असं आहे. पण असं जरी असलं तरी कुणीही ती वाट पाहणं सोडतं का हो? मला वाटतं जगण्याची आशा जी आहे, जगण्याची उमेद जी आहे, ती त्या वाट पाहण्यामध्येच आहे. जरी ते स्वतःच्याच हाताने गाणं म्हणत म्हणत थडगं खणण्यासारखं असलं तरीसुद्धा ते आहेच आहे. शब्दगंध, शब्दांचा सुगंध, शब्द किती महत्त्वाचे आहेत हे या मंगेश पाडगावकरांच्या कवितेसारखे शब्द जर असले तर खूप छान लक्षात येतं. शब्दन शब्द ऐका, शब्दांचा सुगंध घ्या. मला वाटतं मी पुन्हा परत एकदा पूर्ण कविता म्हणून दाखवतो आणि मग तुम्ही अरुणदातेंच्या आवाजात ही कविता ऐका आणि मस्त मजा घ्या. शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे. जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा, व्यर्थ डोळ्यांनी असे येथे शिणावे. सोबतीला राहती जखमाच अंती, लाभता सांगात का कोणी कणावे. गुंतलेले आतडे होते निरुत्तर, डोंगरातून घोष प्रश्नांचा दुणावे. सोशिला काळोख जाणे तोच जाणे, आपुल्याला आपुला तारा खुणावे. श्रोते हो, सोशिला काळोख जाणे तोच जाणे, जो या सगळ्यातून जातोय ना त्यालाच कळेल. बघा बरं, तुम्हाला कळतंय का? ऐका अरुणदातेंच्या आवाजातलं, मंगेश पाडगावकरांचं आणि श्रीनिवास खळेंनी चाल बांधलेलं हे गाणं आणि घ्या शब्दांचा आनंद, घ्या शब्दांचा सुगंध, घ्या. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे।
7: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in।

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

0: नमस्कार. आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. आयुष्यभर आपण संपत्ती निर्माण करतो, पण त्या संपत्तीचं योग्य नियोजन आणि पुढच्या पिढीकडे सुरळीत हस्तांतरण याचा विचार अनेकदा करत नाही. अनेक कुटुंबांमध्ये वाद हे संपत्तीमुळे होत नाहीत, तर योग्य नियोजनाच्या अभावामुळे होतात. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित विषयावर, विल आणि सक्सेशन प्लॅनिंग. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे सर, जे विल ड्राफ्टिंग, इस्टेट प्लॅनिंग आणि सक्सेशन प्लॅनिंग या विषयांमध्ये विशेष प्राविण्य असलेले कायदेतज्ञ आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ रेकॉर्डेड विल आणि विल स्टुडिओ सारखी अभिनव संकल्पना त्यांनी विकसित केली आहे. तसेच नुकतंच त्यांनी 3 पिढ्यांसाठी एकत्रित सक्सेशन प्लॅनिंग करण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं आहे. सर, न्याय संवाद मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: सर, सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय आणि ते फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे का की प्रत्येक कुटुंबासाठी? कोणत्या टप्प्यावर व्यक्तीने याचा विचार सुरू करायला हवा असं तुम्हाला वाटतं?
1: असं आहे की सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे आपल्यानंतर आता प्रत्येक माणूस मरती आहे, म्हणजे अमर कोणीच नाहीये. आपल्यानंतर आपल्या इस्टेटीचं काय होईल, आपल्या इच्छेप्रमाणे ती वाटणं, याला इस्टेट प्लॅनिंग म्हणतात. भारतात 3-4% लोक विल बनवून ठेवतात. सगळ्यात जास्त आकडा अमेरिकेचा आहे, 40%. तरी तो 40%च्या वरती नाहीये. आजही अनेक सुशिक्षित लोक, म्हणजे अगदी वकील, डॉक्टर्स, CA, ते सुद्धा इस्टेट प्लॅनिंग करून ठेवत नाही. गमतीचा भाग बघा, रस्त्यात 1 रुपयाचं नाणं पडलं तर ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून लोक ते उचलतात. आणि लाखो करोडो रुपयाची इस्टेट आहे, त्याच्या बाबतीत ते बेफिकीर राहतात. हे खरोखर खूप मोठं आश्चर्य आहे. आता इस्टेट प्लॅनिंग कोणत्या स्टेजला करायला पाहिजे? द मोमेंट यू क्रिएट द इस्टेट. आज मी काहीतरी प्रॉपर्टी घेतली, उद्या मी असेन का नाही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे आजच त्याचं प्लॅनिंग करणं की माझ्यानंतर ही कोणाला जाईल हे गरजेचं आहे. आणि जसं सांगितलं की श्रीमंत लोकांनीच करायला पाहिजे का, तर आता काय झालंय, अगदी नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही फ्लॅटची किंमत ही 50-60 लाख रुपयापेक्षा जास्त आहे. रिसेल फ्लॅटची किंमत पण, सोन्याच्या किमती पण आता 1.5-2 लाख रुपये. थोडक्यात नॉर्मल माणूस पण आज करोडपती झालाय. मग अशा वेळी त्या माणसाने त्याच्यानंतर त्याच्या इस्टेटचं, त्याच्या मिळकतीचं काय होईल याचं योग्य नियोजन करायला पाहिजे. जे केलं नाही तर मग कायदा ठरवेल की ते कसं वाटलं.
0: सर, आपल्या समाजात विल करण्याबद्दल अजूनही संकोच का दिसतो? आणि असं एकंदरीत तुम्हाला वाटतं की माझ्या मुलांमध्ये वाद होणार नाही, हा समज वास्तवात किती खरा ठरतो?
1: एक महाभारतातली एक सुंदर गोष्ट आहे, यक्ष धर्मराज प्रश्नावलीमध्ये यक्षांनी धर्मराजाला विचारलेला प्रश्न आहे की जगात सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं. धर्मराजांनी त्याला दिलेलं उत्तर आहे की अनेक लोक मरत असताना रोज आपण बघतो, पण मी पण मरणार आहे हे माणसाच्या कधी डोक्यातच येत नाही. पहिला गोष्ट, आपण अमर आहोत म्हणजे आपण कधीच मरणार नाही, हा एक विल न करण्याच्या मागचं हे एक रिझन आहे. काही लोकांना असं वाटतं की मृत्यूबद्दल बोलणं हे अपशकून आहे, मृत्यूपत्राबद्दल ते बोलू नका, अशुभ गोष्टी आहेत. पण मुळात जगात जर कोणतीही निश्चित गोष्ट असेल तर ती फक्त आणि फक्त मृत्यू आहे. बाकी आपण यशस्वी होऊ नाही होऊ किंवा काय होईल भविष्यात हे सांगता येत नाही, पण मृत्यू हा प्रत्येकाला येणार हे अगदी निश्चित आहे. मग त्यामुळे सर्वात निश्चित असलेल्या गोष्टीसाठीच लोक प्लॅनिंग करत नाहीत. आणि तिसरं की बऱ्याचदा असं वाटतं लोकांना, आता काय घाईये, आता मी काही आजारी नाही, काही नाही, बघू आज बघू उद्या बघू असं करत ते राहून जातं. आणि बाकी कुठेही काही होत असेल, आमच्या कुटुंबात तरी असं होणार नाही, माझा मुलगा मुलगी खूप समजूतदार आहेत, असं दरवेळी होतच असं नाही. कारण तो माणूस असताना फॅमिलीचं स्ट्रक्चर वेगळं असतं, तो माणूस गेल्यानंतरची परिस्थिती खूप वेगळी होऊन जाते. ह्या गैरसमजातून पण अनेकदा विल केलं जात नाही, किंवा आमच्याकडे इतकं काही नाही हो की ज्याचा ज्याच्याबद्दल मृत्यूपत्र करून ठेवायला पाहिजे, हाही एक समज त्याच्यासाठी कारणीभूत
0: आहे. माझा पुढचा प्रश्न होता की, आणि मला ह्या प्रश्न जेव्हा मी काढत होतो किंवा मला आलं, तर मला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे अंबानी फॅमिलीमधलं जे झालं होतं की विल नसल्यामुळे मृत्यूनंतर कायदेशीरदृष्ट्या काय प्रक्रिया सुरू होते आणि कशा पद्धतीने ते?
1: थोडस त्या पर्टिक्युलर फॅमिली बद्दल असं झालं होतं की स्वर्गीय धीरूभाईंनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं नव्हतं. ते बनवलं नसल्यामुळे मग त्या कुटुंबात खूपच मोठे वाद निर्माण झाले आणि ते वाद म्हणजे त्यावेळेच्या काही वर्ष त्याच्यातलं कोर्ट लिटिगेशन ही चालली. मग ते सेटल करण्यासाठी त्यावेळेचे पंतप्रधान आणि बाकी काही लोकांनी मध्यस्थी करून मग त्याच्यानंतर ती सेटलमेंट झाली आणि मग ती फॅमिली सेटलमेंट नंतर त्या मिळकती आपसात वाटल्या गेल्या. त्या जखमांचे वरण कितीतरी वर्ष जिवंत राहिले. जर योग्य त्यावेळी मृत्यूपत्र बनवलं गेलं असतं तर ते वाटप खूप सुकर रीतीने झालेलं असतं. हा जेणेकरून पुढच्या फॅमिलीमध्ये हा प्रॉब्लेम आला नसता.
0: बरोबर.
1: तशीच गोष्ट आपण राजेश खन्नांच्या बाबतीत म्हणू शकतो. त्यांच्याही बाबतीत असे इश्यूज झाले आणि आता लेटेस्ट मध्ये जर आपण विल जर बघितलं तर एक असंच डिस्प्यूट चालू आहे. खूप मोठे बिझनेस टायकून होते. 30,000 करोड रुपयाची त्यांची प्रॉपर्टी आणि मग पहिली बायको दुसरी बायको आणि ह्या सगळ्या याच्यातून आजही ते सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यामुळे योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळी मृत्यूपत्र नाही बनवलं तर फॅमिली छोटी असो नाही तर मोठी आर्थिक दृष्टीने त्यांच्यात वाद हा होणारच.
0: बरोबर. आणि सर म्हणजे आता सामान्य नागरिकांचं जर म्हटलं की सपोज विल केलेलं नाही आहे तर काय कायदेशीर अडचणी येतात किंवा म्हणजे विल नाही केलं तर खूप अडचणी येतात का?
1: आता विल नसलं तर मग इंटेस्टेड डेथ ज्याला आपण असं म्हणू मग त्यावेळी त्या माणसाची जी काय संपत्ती असेल ती वारसा हक्क कायद्याप्रमाणे सगळ्या वारसांमध्ये विभागली जाते. आता वारसा हक्क कायदा हा धर्माप्रमाणे बदलला जातो. हिंदू सक्सेशन लॉ म्हणजे त्याच्यात हिंदू जैन बौद्ध आणि शीख हे हिंदू सक्सेशनमध्ये मुस्लिमांसाठी शरिया लॉ लागतो. ख्रिश्चनांसाठी वेगळा आहे. पारशी लोकांसाठी वेगळा आहे. यहुदी लोकांसाठी वेगळा आहे. त्या त्या प्रोव्हिजन्स प्रमाणे मग वारसांमध्ये ती विभागणी केली जाते. आणि मग जर समजा की एखाद्या कुटुंबामध्ये एका मुलाला त्याची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर असेल आणि त्याची काळजी घेतली जाते किंवा कोणी अपंग मुलगा असेल की ज्याची काळजी घेणं गरजेचं आहे मग अशा वेळी त्या व्यक्तीला जर थोडं जास्त मिळायला पाहिजे असेल तर ते मिळत नाही. समान हिस्से वाटले जातात. किंवा एखादा मुलगा आई वडिलांना सांभाळत नसेल व्यसनी असेल तरी त्याला सुद्धा इक्वल राईट मिळतो वारसा हक्क कायद्याप्रमाणे. त्या उलट जर तुम्ही विल केलेलं असलं तर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही संपत्तीचं वाटप करू शकता.
0: सर नॉमिनी लीगल हेअर आणि बेनिफिशियरी यामध्ये नेमका काय फरक आहे आणि नॉमिनी म्हणजे मालक असतो का?
1: खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. अनेक लोकांना वाटतं की आपण एकदा नॉमिनेशन केलं म्हणजे झालं. आता नॉमिनेशन याचा अर्थ समजा मी एखाद्या क्ष माणसाला 10,000 रुपयाचा चेक दिला आणि त्याला सांगितलं बेरर चेक दिला की तू 10,000 रुपये काढून घे आणि 5,000 रुपये दुसऱ्या या नावाच्या माणसाला देऊन टाक. समजा मला याचा फोन आला आणि त्याने सांगितलं की नाही मला तो 5,000 रुपये देणार नाही तर तुम्ही त्याला चेक देऊ नका. अशा वेळी मी तो चेक थांबवून टाकेन. एक्झॅक्टली हीच गोष्ट असते की नॉमिनी जो असतो तो मालक कधीच नसतो. ट्रस्टी असतो तो. म्हणजे त्यांनी ते पैसे काढून किंवा ती रक्कम घेऊन उरलेल्या सर्व वारसांमध्ये त्याची समान विभागणी करायची असते. नॉमिनेशन केलेलं असताना इतर नॉमिनीजनी जर हरकत घेतली तर बँका असोत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असोत त्यावेळी पैसे डिस्ट्रीब्यूट करत नाहीत. मग ते सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे वारसा हक्क प्रमाणपत्र आणायला लावतात.
0: अच्छा.
1: हा ते कोर्टाकडून मिळतं. ते त्रासदायक पण आहे खर्चिकही आहे आणि अशा वेळी कुटुंबाला जर पैशाची गरज असेल तर बँकेतनं हक्काचे पैसे सुद्धा काढता येत नाहीत. हा सगळ्यात मोठा तोटा त्या फॅमिलीला होतो.
0: ओके. कोणत्या प्रकारची मालमत्ता विल मध्ये देता येते?
1: तुमच्या राहतं घर, तुमच्या बाकी इन्व्हेस्टमेंट प्लॉट्स असतील, शेती असेल, बँकेतले पैसे, इतर इन्व्हेस्टमेंट जसं म्युच्युअल फंड असतील, शेअर्स असतील, त्याच्यानंतर सोनं नाणं, फार कशाला तुमच्याकडे पेट्स असतील, तो डॉग कोणाकडे जावा.
0: अच्छा.
1: हे सुद्धा तुम्हाला त्या विलनी हे करता येतं. त्याच्यानंतर धार्मिक विधी अनेक घरामध्ये असतात, ते कोणत्या मुलांनी बघावेत ह्याचे अधिकार पण तुम्ही विलनी देऊ शकता. काही दुर्मिळ वस्तू असतील, पेंटिंग असू शकतील, गालीचे असू शकतील, काही नाणी असू शकतील, स्टॅम्प्स असू शकतील, त्याचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन तुम्हाला मृत्यूपत्राद्वारे करता येऊ शकतं.
0: आणि डिजिटल असेट्स सुद्धा.
1: हो, डिजिटल असेट्स, कॉपी राईट्स, तुमचे पेटंट्स,
0: राईट,
1: गुडविल, हे सुद्धा तुम्हाला मृत्यूपत्राद्वारे त्याचे अधिकार वाटता येऊ शकतात.
0: अच्छा सर, वैद्य विल तयार करण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या कोणत्या अटी आवश्यक असतात आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे का?
1: लीगली इन्फोर्सेबल विल. आता मुळात कायदा काय म्हणतो, हस्तलिखित हाताने लिहिलेलं विल असेल, ते रजिस्टर्ड नसेल, नोटरी नसेल, तरी ते कायदा गृहीत धरतो. फक्त ते त्या माणसानी लिहिलेलं आहे, त्याच्या इच्छेने लिहिलेलं आहे, हे इंटेन्शन त्याच्यातनं दिसलं पाहिजे. पण त्याच्यात प्रॅक्टिकल अडचण काय येते की समजा विल रजिस्टर्ड नाही, कायद्यात असं कुठेच म्हटलं नाही विल रजिस्टर्ड असेल, पण समजा दोन मुलांपैकी एका मुलाला दिलेलं नाहीये आणि त्या मुलाच्या हातात ती हस्तलिखित विलची कॉपी लागली आणि त्यांनी ती फाडून टाकली, डिस्ट्रॉय केलं, तो पुरावा नष्ट झाला, ते विल एन्फोर्स होऊच शकत नाही. त्या उलट जर ते तुम्ही रजिस्टर केलेलं असेल, हे विल फाडलं तरी तुम्हाला सबरजिस्ट्रार दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात त्याच्या हव्या तेवढ्या कॉपीज तुम्हाला नंतर काढता येतात, थोडक्यात ते नष्ट करता येत. दुसरा रजिस्टर्ड विलचा फायदा असा असतो, त्याच्यावरती तारीख वेळ पण लिहिलेली असते. म्हणजे एखाद्या माणसानी आज सकाळी एखादं विल केलं आणि त्याला वाटलं की नाही मला हे अशा पद्धतीने नाही करायचं, ते बदलायचं, संध्याकाळी वेगळं विल केलं असेल तर लेटेस्ट विल हे कायदा गृहीत धरतो. तर त्याच्यामुळे त्याच्यावरची त्या दिवसाची जरी दोन विल्स असतील तरी जी वेळ लेटेस्ट आहे ती गृहीत
0: कन्सिडर
1: केली, म्हणून रजिस्टर्ड विल हे आवश्यक असतं. आणि रजिस्टर्ड विल मध्ये तो माणूस तिथे स्वतः आलेला असतो, त्याचा अंगठा असतो, फोटो असतो, त्यामुळे विलिंगनेस म्हणजे त्याची स्वेच्छा सिद्ध करणं सहज आणि सोपं जातं. दुसरी अट त्याच्यात अशी आहे की जो विल करतो तो 18 वर्षाच्या वरती संज्ञान असला पाहिजे, तो मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे, त्याला कळत असलं पाहिजे मी हे मृत्यूपत्र करतोय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विथ इंटेंट, त्यांनी त्याच्या स्वेच्छेने ते विल केलं असलं पाहिजे, त्याच्यावरती कोणी जोर जबरदस्ती प्रेशर आणून किंवा प्रभाव टाकून असं केलेलं नसलं पाहिजे, आणि ते दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत केलं गेलं पाहिजे.
0: अच्छा सर, विल म्हणजे केवळ संपत्तीचं वाटप नाही तर कुटुंबासाठी मनशांतीचं नियोजन आहे, या वाक्याकडे तुम्ही कसं पाहता?
1: अर्थातच, कारण का की फक्त प्रॉपर्टी हँडओव्हर करणं हा विलचा हेतू नाहीच आहे. आपल्यानंतर आपण प्रॉपर्टी कशा करता गोळा करतो की आपल्यानंतर पुढच्या पिढीला त्याचा उपयोग व्हावा, फायदा व्हावा म्हणून. पण जर त्याच गोष्टीमुळे त्या पिढीमध्ये भांडणं लागत असतील सख्या बहीण भावांमध्ये, ह्याच्यासाठी कोणत्याच आई वडिलांना असं वाटणार नाही की माझ्यानंतर माझ्या मुलांनी भांडावं, त्या उलट त्यांच्यातले संबंध गुण्यागोविंदाचे राहावेत, एकमेकांच्या अडीअडचणीला ते एकत्र यावेत, सणवार त्यांनी एकत्र आनंदाने साजरे करावेत असं प्रत्येक आई वडिलांना वाटणार. मग केलेल्या प्रॉपर्टीमुळे कुटुंब दुभंगलं असं होऊ नये ह्याचसाठी विल करायला पाहिजे. म्हणजे हा आपल्यानंतर सुद्धा कुटुंबाला दिलेला आशीर्वाद आहे, लिखित आशीर्वाद कुटुंबासाठी दिलेला, किंवा मी अनेकदा सांगतो की हे कुटुंबासाठी तुम्ही लिहिलेलं शेवटचं प्रेमपत्र आहे.
0: सर, आजच्या अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. पुढील भागामध्ये आपण व्हिडिओ विल, विल स्टुडिओ आणि इस्टेट प्लॅनिंग, फ्युचर फॅमिली डिस्प्युट कसे टाळता येईल यावर सविस्तर चर्चा करू. थँक्यू.
1: नक्कीच, धन्यवाद.
0: आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

0: 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: डिस्को डान्सर या चित्रपटामधलं फारुख कैसर यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार बप्पी लहरी आणि उषा उत्थूप यांच्या आवाजात.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं या नंतरचं गीत ऐकूयात हसरत जयपुरी यांचं मन्नाडे आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. ज्याने अंजाने चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा, बहुतेक हेच ते महत्वाचं काम असावं. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 च्या पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
5: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
6: बजेटचं काय?
5: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती लागू.
8: सुनो सुनो, अपने कानों में तेल डाल कर सुनो कि बंदा अपने प्यारों को आदाब बजा लाता है, अपनी अम्मा और अपनी जोरों के सर पे हाथ रख के अपनी कसम दोहराता है.
9: क्या?
8: ये

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे ग

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
7: PM फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
8: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
9: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
10: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
11: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट।

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. तर मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात गीत प्रतिमा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम याचं पुनःप्रसारण, सादर करते धनंजय कुलकर्णी. रात्री 10 माझी कविता ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण प्रसारित होईल. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 प्रसारित होईल भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम दासबोध, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 125।

श्रोते हो, सध्या घोर कलियुग सुरू आहे. ईश्वर निष्ठा कमी होत चालली आहे. परकीयांनी आपल्या संस्कारांवर मुळापासून घाला घातला आहे. जेव्हा राक्षसी प्रवृत्ती बळावते तेव्हा हे राक्षस सर्वप्रथम आपल्या उपासनेवर घाला घालतात. त्यानंतर गायींची हत्या केली जाते आणि स्त्रियांवर अत्याचार होतात. या सर्व गोष्टी पुराणात सांगून ठेवल्या आहेत. परंतु पुराण कथांचे श्रवण करणारे किती तरुण आपल्याला दिसतात? आधुनिकतेच्या नावाखाली अनेक तरुणांना आपली व्रतवैकल्ये, पुराणकथा याबद्दल आदर राहिलेला नाही. श्रद्धेने करायचे ते श्राद्ध पक्षही त्यांना थोतांड वाटते. लहानपणी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जाणाऱ्या या मुलांना मराठी, संस्कृत, प्राकृत या भाषांमधील आपले वाङ्मय समजतही नाही. त्यामुळे आपल्या संस्कृतीपासून ही तरुण पिढी खूप दूर जाते आहे असे वाटते. गणपती, नवरात्र, दिवाळी या सणांना असलेली

मूळ उपासना, मूळ संस्कार हे न समजता काहीतरी विकृत आचरण घडले जाते. या सगळ्याचा विचार वेद पुराणात झाला आहे बरं का. सध्याच्या कलियुगात माणुसकी हरवली आहे याचे उदाहरण म्हणून एक कथा मी तुम्हाला सांगते. श्रोते हो, लंडनमध्ये एक फोटोग्राफर होता. त्याने मुडदूस हा रोग झालेल्या बाळाजवळ एक गिधाड बसलेले होते त्यावेळी त्याचा फोटो घेतला. मुडदूस हा बाळांमधील कुपोषणाचा आजार आहे. फोटोग्राफरने हा फोटो आपल्या प्रदर्शनात ठेवला होता. हे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक जण येत होते. याच प्रदर्शनात एक अतिशय निरागस छोटा मुलगा आला. त्याने तो फोटो पाहिला. हा मुलगा फोटोग्राफरजवळ आला. फोटोग्राफरला त्याने प्रश्न विचारला, सर तुम्ही या बाळाला मग नंतर दवाखान्यात नेले का हो? तेव्हा फोटोग्राफर पटकन म्हणाला, नो, इट वॉज नॉट माय जॉब. हे उत्तर ऐकून मुलगा अत्यंत दुःखी झाला आणि म्हणाला, ओ देर वर टू व्हल्चर्स बट वन विथ कॅमेरा. मुलाचे हे उद्गार ऐकून फोटोग्राफरलाही आपली चूक समजली आणि त्याला अत्यंत वाईट वाटले. श्रोते हो, आपल्या पुरते पाहण्याची आणि स्वार्थ बुद्धीने काम करण्याची मनोवृत्ती ही या कलियुगाची द्योतक आहे. अनेकदा चुकीचे वागल्यामुळे नैराश्यही येते. पण निराश झालेल्या या तरुण पिढीतील मुलांना सांगावसे वाटते की एकदा तरी या संतांनी लिहिलेल्या रचना समजून घ्या. तुम्ही निराश कधी होणारच नाही. असो, श्रोते हो, आजच्या श्लोकातील पहिले चरण म्हणजे भगवंताचे वचन आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत.

0: च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। कलियुगात अध्यात्म निष्प्रभ ठरले असले तरीही स्वैराचारी अत्याचारी दुर्जनांचा संहार करण्याकरता भगवंताचा कलियुगातील कल्की अवतारही आता येणार आहे असे वर्णन पुराणात केले आहे। श्रोते हो, आज शिवाजी महाराजांच्या अवतारामुळे आपली संस्कृती आणि उपासना पद्धती टिकू नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। समर्थांसारखे सार्थ गुरु लाभलेले असल्याने त्यांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी शरीर आणि मनाने दुबळ्या झालेल्या जनतेत राम भरला हे विसरता येणार नाही। शास्त्रानुसार कलियुगाच्या शेवटी हा तलवार घेऊन शुभ्र अश्वावर आरूढ होऊन तेजस्वी बटूच्या रूपात भगवान कल्की अवतार घेणार आहेत। हा तेजस्वी बटू धर्मसंपन्न ज्ञानसंपन्न असेल। तलवार हे अन्याय अत्याचार मोडून काढण्याचे प्रतीक आहे, तर शुभ्र अश्व हा शुद्ध पवित्र मार्गावर जाणारी वेगवान अशी प्रगती दर्शवतो। श्रोते हो, या सर्व अवतारांचे वर्णन वेदांमध्ये आणि भागवत ग्रंथात केलेले आहे बरं का। भगवंताच्या अवतार लीला या अगाध आणि शब्दातीत आहेत। त्यांचे वर्णन करताना वेदही थकले आहेत असे समर्थ सांगतात। त्यांनाही परमात्मा विश्वनिर्माता सच्चिदानंद स्वरूप परमेश्वराचे वर्णन पूर्णपणे 100% करता आले नाही आहे। अशी ही भगवंताची करणी अपूर्व आणि अलौकिक आहे। देव भक्ताभिमानी आहे असे सांगणाऱ्या श्लोकातील हा श्लोक कल्की अवताराचे स्मरण करतो। आपल्या परमात्म्या आणि परमेश्वराशी एकरूप होताना काय करावे हे सांगत असताना समर्थ एका स्फुट काव्यात म्हणतात, देह नासे क्षणांतरी जाणूनी सार्थक करी तो एक धन्य संसारी सत्संगेची श्रीराम जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत. आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज

0: दररोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: विश वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: केवळ अद्भुत आहे हे भन्नाड गाणं. हे गाणं म्हणजे सब कुछ किशोर कुमार किशोरदा. पहा ना, गीतकार, संगीतकार, गायक, अहो एवढंच नाही तर ॲक्टर सुद्धा किशोर कुमार, वन अँड ओनली किशोरदा. तर कसा होता हा माणूस, शब्दात न मावणारा पण सगळ्यांना भावणारा, असा हा अवलिया. 4 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन. आणि याच निमित्तानं रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि किशोर कुमारचे जगभरातले चाहते, चला आपण जाऊया खंडव्याला. होय, खंडवा. खंडवा हे किशोरदांचं जन्मगाव. तिथंच अवतरला हा खोडकर आणि खट्याळ किशू. लहानपणी त्याला किशू म्हणत सगळे. मुलखाचा व्रात्य, गाणारा बजावणारा. आणि गाणं कसं तर चिल चिल चिल्ला के. हा,
1: चिल चिल चिल्ला के कजरी सुनाए, झूम झूम कौवा भी ढोलक बजाए. चिल चिल चिल्ला के कजरी सुनाए, झूम झूम कौवा भी ढोलक बजाए. अरे

अभास। अभास कुमार गांगुली हे किशोरदासचं खरं नाव, मूळ नाव। त्यांचं बालपण खंडव्यात गेलं, रम्य ते बालपण, प्रत्येकालाच वाटतं असं। पण किशोरदांचं बालपण नुसतं रम्य नव्हतं, ते खोडकर होतं। उन्हाडकी आणि टवाळकी करत मित्रासोबत गावभर फिरणं, हा त्या कंपूचा दिवसभराचा उद्योग। दूध जलेबी खाणं, गाणं आणि भटकणं। खंडव्याच्या शाळेत ते चौथीपर्यंतच होते, पण त्या मजेदार दिवसांच्या आठवणी त्यांनी अगदी शेवटपर्यंत जपल्या। त्यांचं ते जुनं घर गौरी कुंज अजूनही आहे खंडव्यात। इतक्या वर्षानंतरही किशोरदा जणू भूतकाळात जात असत आणि अर्जव करत असत, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे।

किशोरदा म्हणजे पॉवर हाऊस. गाणं, ऍक्टिंग, प्रोडक्शन, डायरेक्शन, म्युझिक, गीतकार, सब कुछ किशोर कुमार. आणखीन एक निसर्गप्रेमी सुद्धा होते ते, निसर्गप्रेमी आणि वृक्षप्रेमी. गौरीकुंजमध्ये आंबा, लिंब, पिंपळ अशी कितीतरी झाडं होती. किशोरदा म्हणायचे, ये मेरे सबसे अच्छे दोस्त है, ये पैसा नहीं मांगते और धोका नहीं देते. मित्रांनो, वरवर लोभी वाटणारे किशोरदा मनाचे मात्र निर्मळ होते, प्रेमाचे भुकेले होते. बस प्यार ही प्यार पले.

दिसत तस नसत मंडळी. किशोरदांचंही असंच होतं. मुडी सनकी कधीतरी पागल वाटणारे किशोरदा आतून मात्र वेगळेच होते. जगत नारायण की जय जय बोलो, नगत नारायण को छोडो रे. हे भन्नाट भजन तुम्ही ऐकलंय का? नसेल तर नक्की ऐका आणि हो पहा सुद्धा, कारण त्यांनी त्यांच्याच गाण्यात त्यांच्याच मजेदार नावांचा उल्लेख केलाय. किशोर कुमारम, खरंच जय जय जय हो किशोर कुमारम.

0: मित्रांनो, खंडव्यामध्ये किशोरदांनी म्हणजे छोट्या आभासनी जी दंगामस्ती केली, तीच दंगामस्ती पुढेही ते करत राहिले, कधी पडद्यामाग तर कधी पडद्यावर. पडोसन, आता पडोसन म्हणजे किशोर कुमार. ओ मेरी प्यारी बिंदू, ओ मेरी प्यारी बिंदू असं म्हणत धोत्राचा सोगा उचलून गिरक्या घेणारा किशोर कोण विसरेल. आणि हो, तोंडातून उघडणारा तो मुखरस, ओ हो, प्रत्यक्षातही किशोरदा पानाचे शौकीन होते. एक गंमत आहे का, मेरे सपनों की राणी हे प्रचंड गाजलेलं आराधनाचं गाणं जेव्हा त्याचं रेकॉर्डिंग चालू होतं ना, तेव्हा हे रेकॉर्डिंग अर्धवट टाकून ते बाहेर निघून गेले होते. आता कुठं, तर पान खायला. आणि पान ही कसं, अहो ते असं तसं नाही तर पान बनारसवाला.
1: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, हिरला पान चबा. अरे

की दिखी छोरी करके जोरा जोरी कर गई हमरे दिल की छोरी मिली।

0: किशोर म्हणजे हरफन मौला. गाणं कसलंही असू दे, किशोरदा त्या गाण्याचं सोनच करणार. दुखी मन मेरे असो नाहीतर छुकर मेरे मन को असो, किशोरचा भिडास टच झाला की झालं. पण किशोरदांनी गाण्याची ट्रेनिंग किंवा शिक्षण वगैरे घेतलं नव्हतं बरं का, फक्त अनुकरण, मेहनत आणि कॉन्फिडन्स. त्यातूनच त्यांनी स्वतःची खास अशी स्टाईल, स्वतःची शैली तयार केली, स्वतःचे नियम आणि स्वतःची मनमौजी गाणी. लोक काय म्हणतील हे भूत बाजूला ठेवून ते बिंदास वागले. पहा ना, किशोरदांनी तब्बल 4 लग्न केली आणि लोकांना काय सांगितलं, यार तुम शादी मत करना.
1: ठंडा जल में नहाने से गलाठ जरा बैठ गया.

0: You shut up. फिर रोज सवेरे get out, get out, get out. Get out, get out, get go go. तू तू मैं yes no no. Get out, get go go. तू तू मैं yes no no. फिर एक रात को मैं तो तुमको दबा कर भागा. मैं तो तुमको दबा कर भागा. रास्ते में बोला मन का कागा.
1: क्या?

किशोरदांचा एकच फंडा होता मंडळी, दुनिया के रूल तोडो पर अपना सूर न छोडो. आणखी एक म्हणजे पहिले पैसा फिर गाणं. अर्धे पैसे मिळाले तर ते गाणंही अर्धच गात. जैसे को तैसा होते ते थोडक्यात. त्यांच्या दरवाजावर एक बोर्ड होता, बिवेअर ऑफ किशोर. मित्रांनो, खूप किस्से आणि बऱ्याच कहाण्या आहेत त्यांच्या. काही खऱ्या आहेत तर काही ऐकीव आहेत, पण ते जिवंतपणेच एक दंतकथा झाले होते एवढं मात्र निश्चित. इतकं सारं टॅलेंट आणि एवढं मल्टी टास्किंग, बापरे. खरंच किशोरदा म्हणजे आपल्या सगळ्यांना आणि हिंदी चित्रपटसृष्टीला लागलेली एक लॉटरीच होती. येस, लॉटरी.

संगीतकार राहुल देव बर्मनचे म्हणजे पंचमचे किशोरदा अगदी फेवरेट सिंगर, आवडते गायक. ते म्हणायचे, किशोर को हँडल करना नामुमकिन है पर रिप्लेस करना उससे भी नामुमकिन है. किती खरं आहे. अशा या इररिप्लेसेबल किशोरदांना रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपल्या असंख्य चाहत्यांची आदरांजली. किशोरदा नेहमी म्हणायचे, मैं पागल नहीं हूं, दुनिया को पागल बनाने का एक्सपर्ट हूं. खरे, अख्ख्या सिनेसृष्टीला आणि जगाला वेळ करणारा किशोर नावाचा हा माणूस नेमका होता तरी कोण? एका शब्दात द्यायचं उत्तर तर तो होता झुमरू. कारण स्वतः सांगून गेले किशोरदा, जिंदगी है मेरी, जिंदगी के लिए. शुभरात्री.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत फारुख कैसर यांचं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे बलिदान या चित्रपटामधलं, आणि गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
3: गहरा डाग या चित्रपटामधलं शकील पदळणी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात असद भूपाली यांचं गीत रूप तेरा मस्ताना या चित्रपटामधलं.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: ड्रीम गर्ल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. हेमा मालिनी आणि किशोर कुमार यांच्या स्वरात, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
3: मुझे मत दुआ दे कि मैं बद्दुआ हूँ, नहीं तेरे काबिल कि मैं बेवफा हूँ.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक तुमच्या प्रत्येक

आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कमल अमरोही यांचं, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे पाकीजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.
2: कशी वंशिया बजाई, अरे कशी वंशिया बजाई, श्यामा सुध बिस राई, करर तरर तरर तरर,
3: भूल गया यार,
2: तरर तरर तरर रर. ऊंचे सुर में गाए जा, मस्ती में लहराए जा.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकणार आहोत उचे लोक या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: याद किया दिल ने कहाँ हो तुम, झूमती बहार है कहाँ.
2: नमस्कार रसिक श्रोते, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे याद किया दिल ने कहाँ हो तुम. मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये मी एका गाण्याची मेकिंगची गोष्ट आपल्याला सांगणार आहे. या गाण्याला ज्या गायकानं गायलं होतं ते गायक आपल्या पुण्याचे होते, चंद्रशेखर गाडगीळ. त्यांना हे गाणं कसं मिळालं याबद्दलचा हा किस्सा आहे. हा किस्सा जितका चंद्रशेखर गाडगीळ यांचा आहे तितकाच तो पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा देखील आहे. मोहम्मद रफी यांच्या मनाचा मोठेपणा यातून आपल्याला दिसतो. नेमका काय होता हा किस्सा, खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. शापित गंधर्व हे चंद्रशेखर गाडगीळ यांचं पुस्तक आहे आत्मचरित्रपर, त्यामध्ये त्यांनी हा किस्सा खूप विस्तृतपणे सांगितला आहे. मित्रांनो, हा किस्सा आहे 70s अखेरचा. दिग्दर्शक चेतन आनंद त्यावेळी कुदरत हा सिनेमा बनवत होते. राजेश खन्ना, विनोद खन्ना, हेमा मालिनी, प्रिया राजवंश आणि राजकुमार अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. या सिनेमातील गाणी मजरू सुलतानपुरी आणि कतील सफई यांनी लिहिली होती. तर या चित्रपटाला संगीत पंचम तथा राहुल देबर्मन यांचं होतं. मजरू सुलतानपुरी यांनी या सिनेमासाठी लिहिलेल्या हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते हे गीत किशोर कुमार आणि बेगम परवीन सुलताना यांच्या स्वरात होतं. या सिनेमातील इतर गाणी देखील खूप गाजली होती. या चित्रपटात एक गाणं कतील सफई यांच्या लेखणीतून उतरलेलं होतं. या गाण्याचे बोल होते, दुःख सुख की हरेक माला कुदरत ही पिरोती है. पुनर्जन्मावर आधारित या सिनेमातील हे गाणं या सिनेमाचे खरं तर थीम सॉन्ग होते. दिग्दर्शक चेतन आनंद यांना हे गीत रफीने गावे असे वाटत होते. गाण्यातील भावना रफीच्या स्वरात व्यवस्थित व्यक्त होतील असे म्हणत त्यांनी पंचमकडे रफीच्या स्वराचा हट्टच धरला. त्यावेळी मात्र पंचमच्या डोक्यात हे गाणे मराठीतील गुणी गायक चंद्रशेखर गाडगीळ यांच्याकडून गाऊन घ्यावे असे ठरत होते. मित्रांनो, चंद्रशेखर गाडगीळ हे तोपर्यंत मराठीमध्येच गात होते. त्यांची मराठीतील गाणी तुम्हाला माहीत असतील, झुंज या चित्रपटातील निसर्गराजा ऐक सांगतो किंवा पारध या चित्रपटातील आणखी काही गाणी तुमच्या लक्षात येत असतील. विशेषतः अजून आठवे ती रात्र पावसाळी हे त्यांचं गाणं अतिशय सुंदर झालं होतं. पण त्यांना हिंदीमध्ये काही ब्रेक मिळत नव्हता, तो ब्रेक राहुल देबर्मन देणार होते. कुदरत या गाण्यातील सिच्युएशनसाठी चंद्रशेखर गाडगीळ यांचाच स्वर जास्त योग्य आहे असं RD बर्मन यांना वाटत होतं. अर्थात रफीच्या स्वराबाबत त्यांना आक्षेप असण्याचं काहीही कारण नव्हतं. पण एवढ्या मोठ्या चित्रपट संस्थेच्या एखाद्या चित्रपटात रफीचं केवळ एकच गाणं असावं असं त्यांना पटत नव्हतं, कारण बाकी सर्व गाणी किशोर कुमारनी गायली होती. पंचमने हर तऱ्हेने दिग्दर्शक चेतन आनंद यांना पटवण्याचा प्रयत्न केला, पण दिग्दर्शक रफीच्या नावावर कायम होते. शेवटी सुवर्णमध्ये असा निघाला की आधी हे गाणे चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात रेकॉर्ड करायचे आणि जर दिग्दर्शकाला नाही आवडले तरच रफीला बोलवायचे. पंचमने चंद्रशेखर गाडगीळ यांना तशी कल्पना आधीच देऊन ठेवली आणि या गाण्यात तू पूर्ण प्राण ओतून गायचा प्रयत्न कर असा सल्ला देखील दिला. चंद्रशेखर गाडगीळ यांना पहिलेच गाणे RD बर्मनकडे गायला मिळते याचा खूप आनंद झाला आणि त्याचबरोबर एक टांगती तलवार देखील अशी होती, जर गाणं चांगलं झालं नाही तर ते रफीच्या स्वरात देखील रेकॉर्ड केलं जाईल. त्यामुळे त्याने मन लावून या गाण्याची रिहर्सल केली आणि हे गाणं रेकॉर्ड झालं. या रेकॉर्डिंगच्या वेळी दस्तूर खुद्द कतील सफाई हे देखील उपस्थित होते. गीतकार ते खास पाकिस्तानहून आले होते. चंद्रशेखर गाडगीळ यांचा स्वर त्यांना खूप आवडला. पंचम देखील खुश झाले. आता प्रश्न होता फक्त

दिग्दर्शक चेतन आनंद यांना गाणं पसंत पडण्याचं. पंचम यांनी चेतनदा यांना ते गाणं ऐकवलं. चेतन आनंद गाणं ऐकून म्हणाले, गाणं तो ठीक आहे लेकिन यार ये गाणं हम रफी से गवाते हैं. झालं, हाती आलेली संधी वाया गेली असं गाडगीळ यांना वाटलं. पण करणार काय, पुढच्या आठवड्यात रफीचे रेकॉर्डिंग ठरले. रफी वेळेत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले. गाण्याच्या पहिल्या 3 कडव्याचं रेकॉर्डिंग देखील झालं. आता फक्त एक अंतरा गायचा बाकी राहिला होता. त्यावेळी नेमका टी ब्रेक झाला. चहापानानंतर पुन्हा ते सिंगर रूममध्ये गेले. तोच रफीच्या कानावर एक कुजबूज ऐकू आली. हे गाणं पहिले पुन्हा के गाडीवाल्याने बहुत अच्छा गाया था असं त्यांना ऐकू आलं. रफी साहेबांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी हेडफोन बाजूला ठेवले आणि एका म्युझिशियन्सला बोलवले आणि विचारले, क्या ये गाणं मुझसे पहिले किसी और ने गाया था, किसी के आवाज में इसकी रेकॉर्ड निकली है? त्यावर त्या म्युझिशियनने सांगितले, रेकॉर्ड तो नाही निकली लेकिन ये गाणं उस दाढीवाल्याने क्या आवाज में रेकॉर्ड किया है. आणि त्यांनी बोर्ड दाखवले चंद्रशेखर गाडगिळ यांच्याकडे. रफी साहेब यांना खूप किल्ट वाटलं. ते तडक सिंगर रूममधून बाहेर पडल्याने पंचमदाला म्हणाले, पंचमदा क्यों किसी नए कलाकार का करिअर मेरे हाथों से बर्बाद कर रहे हो? आणि ते गाणे अर्धवट सोडूनच तसेच निघून गेले. गाण्याचे शेवटचे कडवे रफी गायलेच नाहीत. गायक चंद्रशेखर गाडगीळ यांच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. रफी साहेबांचा ग्रेटनेस हा असा होता, खुदा का नेक बंदा. पण आता पुन्हा एकदा पेच निर्माण झाला. चित्रपटात गाणं नेमकं कुणाचं घ्यायचं, मोहम्मद रफीचे का चंद्रशेखर गाडगीळ यांचे? यावर पंचमदाने तोडगा काढला. सिनेमात हे गाणे टायटल चालू असताना रफीच्या स्वरात ऐकायला मिळते, पण रेकॉर्डवर मात्र चंद्रशेखर गाडगीळ यांचा स्वर ऐकायला मिळतो. यामुळे रेडिओवर गाडगीळ यांच्या स्वरातीलच गाणे लोकप्रिय ठरले. गाडगीळ यांच्या संगीतमय कारकिर्दीला हा मोठा ब्रेक मिळाला. आयुष्यभर ते मोहम्मद रफीचे ऋणी राहिले. चंद्रशेखर गाडगीळ यांनी शापित गंधर्व हे एक आत्मचरित्रपर पुस्तक लिहिलं, त्यामध्ये हा किस्सा त्यांनी सांगितला आहे. मित्रांनो, रफीच्या ग्रेटनेसच्या खूप कथा आपण ऐकत असतो. आज रफीला आपल्यातून जाऊन 40-45 वर्ष झाले तरी अनेक अननोन गोष्टी ह्या आपल्याला यातून कळत असतात. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी काही वेगळे किस्से हवे असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये द्या. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू.

0: से पहले तैयार होगी।
1: एक बार माधो मेरे भैया

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
4: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
3: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70-41-70-41-14.
2: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. एक रविवार, नेहमीसारखाच रमाकांत काकांनी सकाळी आपल्या तिघाही मुलांना फोन केला. मोठा मुलगा पुण्यात, धाकटा बेंगळुरूमध्ये आणि मुलगी नागपुरात. नेहमीची चौकशी, कसा आहेस, औषधं वेळेवर घेतोस ना, मुलं कशी आहेत. फोन ठेवताना त्यांनी मोठ्या मुलाला सहजच म्हटलं, पुढच्या आठवड्यात नक्की आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मुलगा हसत म्हणाला, हो बाबा, येतो येतो, नक्की येतो. पण तो पुढचा रविवार कधीच उगवला नाही. 2 दिवसांनी रमाकांत काकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणात सगळं संपलं. विधी संपले, घर पुन्हा शांत झालं. एका संध्याकाळी तिघही भावंड बाबांच्या खोलीत बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, बाबा म्हणाले होते एक महत्त्वाचं काम आहे. धाकटा म्हणाला, मलाही तेच म्हणत होते. मुलगी हळूच म्हणाली, माझ्याशीही बोलले होते बरं का, पण काय काम होतं हे सांगितलंच नाही त्यांनी. क्षणभर तिघेही शांत झाले. भिंतीवर बाबांचा हसरा फोटो होता. जणू ते अजूनही काही सांगण्याचा प्रयत्न करताय. काही दिवसांनी कागदपत्र आवरताना एक फाईल सापडली. त्यात घराचे कागद होते, शेतीचे सातबारे होते, बँकेच्या पावत्या होत्या, गुंतवणुकीची कागदपत्र होती, पण मृत्यूपत्र नव्हतं. मोठ्या मुलाने फाईल अलगद बंद केली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो फोटो समोर उभा राहून हळूच म्हणाला, बाबा बहुतेक हेच ते महत्त्वाचं काम असत. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: काय सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
5: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
4: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
5: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
4: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
5: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
4: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
4: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो शब्दगंध या कार्यक्रमामध्ये आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज आपण ऐकणार आहोत मंगेश पाडगावकर यांचं एक गीत, श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे आणि अरुण दाते यांनी ते गायलेलं आहे. शब्द आहेत शाहण्याने आपुले थडगे खणावे आणि खणत

वे शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे. ज्यावेळेस पहिल्या पहिल्यांदा मी हे गाणं ऐकलं ना तेव्हा मला काही समजलं नाही. मला म्हणजे नवल वाटलं की हे असं कसं गाणं असावं. मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आणि शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे. मला पहिल्यांदा वाटलं की एकतर आपलं ऐकताना काहीतरी चूक होत असेल किंवा पाडगावकरांनीच काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे असं. पण श्रोते हो, जेव्हा मी हे गाणं पूर्ण ऐकलं तेव्हा मला कळला या शब्दांचा अर्थ. कारण पहिल्या कडव्यामध्ये जे शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे याचा संदर्भ जो आहे तो पुढच्या ओळीमध्ये आहे. पुढच्या ओळीत ते म्हणतात, जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा, जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा. बघा बरं, जे नाहीच आहे त्याची वाट पाहणं म्हणजे काय? शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे. अहो, शहाण्या माणसानी कधी आपलंच थडगं खणायचं हे पाहिलंय का कुणी? किंवा शहाण्यानी आपलं थडगं खणताना गाणं म्हटलेलं कुणी ऐकलंय का? पण आपण नेहमी तेच करत असतो. आपण जे नाही त्याचीच वाट बघत बसतो, जे नाही त्याच्या मागे फिरत असतो. आणि हे करणं म्हणजे शहाण्या माणसाने आपलंच थडगं खणण्यासारखं आहे. काय छान शब्द आहेत, जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा. माणूस प्रत्येक वेळी तेच करत असतो की जे मिळत नाही त्याच्याच मागे मागे मागे जात असतो. जी गोष्ट आपल्या हातातली नाही, जी गोष्ट आपल्याला मिळूच शकणार नाही, त्या गोष्टीची वाट पाहणं म्हणजे आपल्या हाताने आपलं थडगं खणण्यासारखं आहे. जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा, व्यर्थ डोळ्यांनी असे येथे शिणावे. आपल्या डोळ्यांना उगाच त्रास देण्यासारखं आहे ना हो, जे नाही त्याची वाट पाहणं. पुढच्या कडव्यामध्ये त्यांनी छान म्हटलंय, सोबतीला राहती जखमाच अंती, लाभता सांगात का कोणी कणावे. श्रोते हो, प्रेम ही गोष्ट अशीच आहे. सोबतीला राहती जखमाच अंती, ज्याने प्रेम केलंय ना त्याला समजेल. प्रेम तुम्हाला मिळेलच याची कुठलीही शाश्वती नसते. आणि प्रेमामध्ये बऱ्याच वेळा अपयशच येतं. आणि हे ज्यावेळेस अपयश येतं तेव्हा सोबतीला राहती जखमाच अंती हे सत्य आहे. पुढच्या कडव्यात ते छान म्हणतात, गुंतलेले आतडे होते निरुत्तर, डोंगरातून घोष प्रश्नांचा दुणावे. आतडं गुंतलेलं असतं. अहो, जेव्हा माणसाला जिव्हाळी लागते, एक साधं नखाचं टोक उडताना जर कधी जिव्हाळी लागली तर किती त्रास होतो. आणि इथे तर आतडंच गुंतलेलं असतं. आपण म्हणतो ना प्रेमामध्ये की हृदय दुसऱ्याला देऊन बसतो. आणि जेव्हा हृदयच दुसऱ्याला देऊन बसतो तेव्हा काय अवस्था होत असेल मनाची? गुंतलेले आतडे होते निरुत्तर, डोंगरातून घोष प्रश्नांचा दुणावे. बघा तुम्ही, एखाद्या डोंगराच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जोरात आरोळी मारली तर ते पुन्हा आपल्याच कडे ते शब्द येतात, घुमत राहतात. तसं हे गुंतलेलं आतडं जे आहे ते निरुत्तर होताना आपल्याच कडे सगळे प्रश्न येत असतात, हे त्यांना त्याच्यातून सांगायचं आहे.
बरं, सगळ्यात महत्वाचं शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी सांगितलंय, सोशीला काळोख जाणे तोच जाणे, सोशीला काळोख जाणे तोच जाणे, आपुल्याला आपुला तारा खुणावे, आपुल्याला आपुला तारा खुणावे, शहाण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे. श्रोते हो, आता सध्या तर लॉकडाऊन चालू आहे, 4 महिने झाले तिची माझी भेट नाही आहे. भेट होऊ शकेल अशी स्थिती पण नाही आहे. भेटायचं तर कुठे भेटणार हा पण मोठा प्रश्न आहे. बोलायचं म्हटलं तर फोनवरती बोलता पण येत नाही अशी परिस्थिती आहे, कारण लॉकडाऊनमुळे सगळे घरात, तिच्याही घरात सगळे असणार, माझ्याही घरात सगळे, मग बोलता येत नाही. प्रातिनिधिक उदाहरण आहे, सगळ्यांच्याच आयुष्यात हाच प्रश्न आहे, हीच परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा गुंतलेले आतडे होते निरुत्तर, जिथे हृदय अडकलेलं असतं तिथे या सगळ्या प्रश्नांमधून वाट काढायची कशी, हाच मनात विचार चाललेला असतो. जे मिळणार नाहीये, जे होणार नाहीये, जिथे आपल्याला जाता येणार नाहीये, जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा, व्यर्थ डोळ्यांनी असे येथे शिणावे, तरीही आपण वाट पाहतोच की. कुठेतरी आशेचा किरण आहे, कुठेतरी असं वाटतंय ही COVID-19 ची स्थिती पालटेल, सगळं परत स्वच्छ होईल, मी कुठेतरी तर भेटू शकेल तिला. जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा, अहो जे नाहीच आहे त्याची प्रतीक्षा करणं खरंच शहाण्याने आपुले थडगे खणावे असं आहे. पण असं जरी असलं तरी कुणीही ती वाट पाहणं सोडतं का हो? मला वाटतं जगण्याची आशा जी आहे, जगण्याची उमेद जी आहे.

गावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे. जे मुळी नाहीच त्याची ही प्रतीक्षा व्यर्थ डोळ्यांनी असे येथे शिणावे. सोबतीला राहती जखमाच अंती लाभता सांगात का कोणी कणावे. गुंतलेले आतडे होते निरुत्तर डोंगरातून घोष प्रश्नांचा दुणावे. सोशिला काळोख जाणे तोच जाणे आपुल्याला आपुला तारा खुणावे. श्रोते हो, सोशिला काळोख जाणे तोच जाणे. जो या सगळ्यातून जातोय ना त्यालाच कळेल. बघा बरं, तुम्हाला कळतंय का? ऐका अरुंधतींच्या आवाजातलं, मंगेश पाडगावकरांचं आणि श्रीनिवास खळेंनी चाल बांधलेलं हे गाणं आणि घ्या शब्दांचा आनंद, घ्या शब्दांचा सुगंध, घ्या. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: सोनू निगम यांनी गायलेलं मेहबूब आणि पी के मिश्रा यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार AR रहमान आणि हे गीत आहे दुनिया दिल वालों की या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं मन मंदिर या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: यानंतरचं गीत ऐकूयात, लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार उषा खन्ना, चित्रपट आओ प्यार करे.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 च्या पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात उपेंद्र यांचं गीत बॉम्बे बाय नाईट या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे इक्बाल कुरेशी यांनी.

विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: गुलाम अली यांनी गायलेलं बेवफा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
1: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
0: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.
2: झुटा सच या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

धर्मांतर या चित्रपटामधलं जाननिसार अख्तर यांचं गीत आता ऐकूयात गीता दत्त यांच्या आवाजात. संगीतकार ओ पी नय्यर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. लता मंगेशकर आणि अभिजीत यांनी गायलेलं, अंजान यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन. ऐकूया आनंदावर आनंद या चित्रपटामधलं हे गीत.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: बावडे मेन या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार रोशन.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं पवित्र पापी या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार आहेत प्रेम धवन.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत एक नजर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: ऐकूया किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. अंजान ह्यांची गीतरचना, संगीतकार राजेश रोशन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दो और दो पांच या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत घर या चित्रपटामधलं गीत. गुलजार यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साधन.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत. अंधेरा चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सोनी कोमी यांचं.

गुलाम अली यांच्या आवाजात हसन कमाल यांची शब्दरचना असलेलं निकाह या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार रवी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
3: मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय 40 पुढे,
4: मग वेळेत हृदय तपासणी करा. आता हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी कॅथेटर न घालता अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन द्वारे करता येते.
3: वेळीच तपासणी, निरोगी हृदयाची खात्री. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. संपर्क 70 41 70 41 14.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

क्या पाया तड़पाने में, पियो पिलाओ जी भर के।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: प्यार ने हमको

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: अच्छा, तो आप गा करत मुझे कहा।

संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

गावात नव्या स्वप्नांसाठी विधवा, घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: अरे आज न जाने पागल मनवा काहे को घबराए, हिट हिट हिट की आए रे तबियत हिट की जाए. टेढ़ा टेढ़ा टेढ़ा टेढ़ा टेढ़ा टेढ़ा टेढ़ा टेढ़ा टेढ़ा टेढ़ा टेढ़ा.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.